माइक टेस्टिंग सर. FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. 5:46 होत आहेत.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत। आज आहे वार मंगळवार, दिनांक 23 जून 2026। श्रोते हो, आमच्या या आजच्या प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आमच्या या आजच्या सभेला आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं। या सभेच्या सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत हिंदीतून समाचार।

FM 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:05 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम.

अर्चना, ह्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत मधुकर जोशी यांचं हे गीत. दशरथ पुजारी यांच्या संगीत निर्देशनात स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा.

लक्ष्मण शंकर भावे यांचं हे भक्तगीत आता आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं, गायक स्वर होता सुरेश वाडकर यांचा. श्रोते हो, आपण ऐकत आहात अर्चना हा भक्तगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

सुरेश वाडकर यांनी गायलेली संत नामदेव यांची ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. या गीताला संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोते हो, सकाळच्या या मंगल प्रहरी आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकता आहात अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम.

साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रेमदास मेश्राम यांचं हे भक्तिगीत आज आपण ऐकलं. या भक्तिगीताला संगीत होतं प्रभाकर धाकडे यांचं. याबरोबरच भक्तिगीतांचा अर्चना हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. ऐकवित आहोत समीर यांचं हे देशभक्तीपर गीत. संगीत आहे ए आर रहमान यांचं. स्वर आहे सोनू निगम आणि हरिहरन यांचा.

0: सोनू निगम आणि हरिहरन यांनी गायलेल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा आमचा भक्तिगीतांचा आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता ऐकवित आहोत आमच्या कृषी संपदा या कार्यक्रमात जातिवंत कालवडीची पैदास याविषयी डॉक्टर अंबादास माडकर यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण जातिवंत वासरांची निर्मिती घरच्या घरी कशी करायची याबद्दल आपण माहिती देणार आहोत. आजची वासरे ही उद्याची संकरित गायी आहे. या दृष्टिकोनातून जर आपण वासराकडे लक्ष दिलं तर होणारी जी पुढची जी गायी आहे ते जास्त उत्पादन देणारी आहे. दुग्ध व्यवसायातील भविष्यातील नफा मिळवण्यासाठी दरवर्षी आपल्याकडील काही जनावरे उत्पादन कमी देणारे असतात, ते आपण बाजारात विकून टाकतो.

0: त्यांची जागा ह्या घरच्या घरी निर्माण करणाऱ्या कालवडी घेतात. त्यासाठी यांच्याकडे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून जर लक्ष दिलं तर आपला दुग्धव्यवसाय हा फायदेशीर ठरतो. संकरित कालवडीची काळजी जन्मल्यापासून गाभण राहीपर्यंत निगा घेणे हे महत्त्वाचे आहे. जन्मानंतर वासराच्या नाका, तोंडातील, कानातील स्त्राव, चिकट स्त्राव हा काढावा. त्यानंतर गायीने वासरू चाटल्यामुळे वासराचे रक्ताभिसरण वाढते. त्याचबरोबर वासराची नाळ टिंचरा आयोडीनमध्ये बुडवावी. पहिल्या अर्धा तासामध्ये पहिले दूध, त्याला आपण चीक म्हणतो, ते त्याच्या वजनाच्या 10% द्यावे. दिवसातून त्याला 2 ते 3 kg दर 3 वेळात जर आपण पाजलं तर वासराची रोगप्रतिकार शक्ती ही वाढते आणि इतर रोगांना बळी पडत नाही. तसेच वासराला पहिले 3 महिने गाईचे दूध पाजावे. त्यानंतर 21 दिवसांनी थोडे थोडे गवत त्याला द्यावे खाण्यासाठी. कालवड 15 ते 20 दिवसाची झाल्यानंतर त्याचे शिंग कळ्या आपण खुडाव्यात. 1.5 महिन्यानंतर मुठभर प्रतिदिवस याप्रमाणे बाल सुग्रास किंवा काप स्टार्टर द्यावा. दरमहा त्याचे प्रमाण वाढवावे. वासराला लहानपणी पांढरे आगवण किंवा गुड गॅसगुज किंवा पुष्पाचे धाव होतो याची काळजी घ्यावी. 1.5 महिन्यांनी वासरामध्ये जंतनाशके पाजावी. त्यानंतर 2 ते 2.5 महिन्यांनी लाळखुळकत लस द्यावी. दर 3 महिन्यांनी जंतनाशके दिली तर वासराची वाढ मोठ्या प्रमाणात होते. तसेच 4 ते 6 महिन्यांनी वासराला घटसर्प, फराय यासारख्या प्रतिबंधक लसीकरण करावे. दरमहा वासराचे वजन घ्यावे. आवश्यकतेनुसार गोचिड प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी. त्याचबरोबर जेव्हा ती 18 ते 24 महिन्याची होईल त्यावेळी तिचं वजन 250 किलो झालं पाहिजे. यासाठी तिला मुबलक हिरवा चारा, क्षार मिश्रण दररोजच्या दैनंदिन खाद्यामध्ये द्यावे. तसेच वासरीला जर आपण दररोज थोडं चरण्यासाठी बाहेर फिरवलं तरी त्याचे रक्ताभिसरण वाढून त्याच्या प्रजनन संस्थेला उपयोगी आहे, जेणेकरून ती लवकर माजावरती येईल आणि 18 ते 24 महिन्यात पहिल्याच माजामध्ये ती गाभून राहू शकते. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपण घरच्या घरी कालवडी निर्माण करू शकतो आणि त्यापासून दुधाचे उत्पन्न हवे तसे आपण मिळवू शकतो. या सर्व गोष्टीची माहिती शेतकरी बांधवांनी घ्यावी, नोंद करून ठेवावी. धन्यवाद.
1: जातिवंत कालवडीची पैदास याविषयी डॉक्टर अंबादास माडकर यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकलीत आमच्या कृषी संपदा या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आता सकाळचे 7:15 आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या तीन सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही ह्याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत

0: पॅप स्मिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये एच पी व्ही विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा व्ही एल पी तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात एच पी व्ही संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि एच पी व्हीचा संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एच पी व्हीच्या लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. एच पी व्ही लस कोणाला द्यावी? एच पी व्ही लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा एच पी व्ही लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. एच पी व्ही चे किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एच पी व्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
3: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषत 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पाना फुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा, आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्या

0: त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड फूल पान कळी हे कौतुकाने दाखवणे त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रूपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आई वडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात, त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलालाही वाचनाची आवड लागते. जसे हे आहे, अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे की हे तू पाणी घातल्यानंतर आलेलं फूल फळ पान ह, आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा करणे हे कौतुक मुलांना सातत्याने झाडांभोवती राहायला उद्युक्त करते. बरेच पालक तक्रार करतात की मोबाईल शिवाय हा मुलगा जेवत नाही. त्याची पाळेमुळे कुठेतरी अगदी बालपणी रडल्यानंतर त्याला मोबाईल दिल्यामुळे सुरू झालेली आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी खिडकीतून एखाद्या झाड काऊचू दाखवला, फूल दाखवले किंवा आपल्या घरात छोटीशी बाग तयार करून त्यामध्ये त्याला गुंतवत राहिले तर मोबाईलचे दुष्परिणाम कमी होतील. आपणही कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. मुलांची मानसिक जडणघडण ही दैनंदिन आयुष्यात समोर घरात काय घडत असते त्यावरही खूप अवलंबून असते. त्यामुळे आधी जबाबदार पालक झालात तर जबाबदार नागरिक तयार करू शकाल. सगळ्यांनी ठरवले तर या गोष्टी खरंच खूप सोप्या आहेत आणि घरात खेळीमेळीचे वातावरणही तयार करणारे आहेत. सुट्टीच्या दिवशी डबे घेऊन एखाद्या बागेत जेवायला गेलो आणि दुपार त्या बागेतच जर घालवली तरी सुद्धा आठवडाभर घरात बसलेली मुले मोकळी होतात. अशा छोट्या छोट्या आयडिया सतत कल्पकतेने तरुण आई वडिलांनी राबवल्या पाहिजेत.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. थोड्याच वेळात

FM 100.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता सकाळचे 6:55 झालेत. जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, रूपरेषेनंतर थोड्याच वेळात ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित होईल. त्यानंतर 7:25 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 आपण ऐकाल ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा कार्यक्रम. त्यानंतर 7:45 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:15 पुन्हा सुगम गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल भावसरगम ह्या कार्यक्रमात. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल भावधारा. 9 ते 10 या दरम्यान सहक्षेपित करण्यात येतील विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम. श्रोते हो, सकाळी 10:00 आपण ऐकाल आमच्या स्त्री सखी या कार्यक्रमात कौशल्य विकास या विषयी संगीता पाटील यांची मुलाखत. 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहात. 11:00 प्रसारित होईल मिश्र संगीताचा कार्यक्रम.

रूपरेषा अपना के तहत दुपारच्या सभेत दुपारी ठीक 12 वाजता आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यात आपण ऐकाल महिला भगिनींसाठी असलेला कार्यक्रम वनिता मंडळ. 1 वाजल्यापासून सायंकाळच्या 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. दरम्यान दुपारी 1:30 वाजेला राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 वाजून जिल्हा वार्तापत्र आणि 3 वाजेला प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 5:30 वाजेला सहक्षेपित होईल आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून युवा दोस्तांसाठीचा युवावाणी हा कार्यक्रम. 6:10 पुन्हा विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. 7:30 या वेळात आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचं सहक्षेपण आपण ऐकू शकाल. यात ठीक 7 वाजेला प्रादेशिक बातम्या, त्यानंतर 7:30 प्रसारित होईल शेतकरी बांधवांसाठी असलेला किसानवाणी हा कार्यक्रम. यात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आज आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन किशोर वाघ यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित सूर्यवंशी. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होतील. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. 9:45 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9 ते 11 या दरम्यान विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 11:10 आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल. कार्यक्रमांची रूपरेषा आताच आपण ऐकलीत. FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आता सकाळचे ठीक 7 वाजलेले आहेत.

कवयत्री बहिणाबाई चौधरी यांची ही गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं आणि स्वर होता उत्तरा केळकर यांचा. 100.5 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं सकाळचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:05 होत आहेत. थोड्याच वेळात ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित होईल आणि त्यानंतर 7:25 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होणारा कार्यक्रम आपण ऐकाल दिलखुलास. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: 7:07 झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली.
1: आता होता भुईवर भेटे आभाळाला.
2: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नभोवाणी.
3: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहित असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर

0: पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
1: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते ममुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले.

मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलिगंज मधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशः आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली.

शिर्के यांचं काल पुण्यात अल्पशः आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं. मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचं प्रसारण आपण ऐकत आहात। 7:22 होत आहेत।
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती। त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर

0: दीक्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
1: कैसे कैसे मैं कैसे
0: अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
3: अंजली अनिल जक्कनवार
4: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: खुद्दा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतरची उद्घोषणा लगेचच. 7:25 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा,
1: साधी गोष्ट.

0: तुमच्या सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो, मग अशा वेळेस तुम्हाला संधी संचलन सगळं सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही. तुम्हाला ते हळूहळू एक एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे थोडंसं आहारावर नियंत्रण, थोडंसं लाईफस्टाईल, थोडंसं मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
1: नक्कीच डॉक्टर, मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता, आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं, आपल्याला हे करायचं आहे. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
0: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट, योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे, मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा आहे, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा आहे, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं आहे. ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असतं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे, मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडंसं कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपने दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. मग ते तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काही जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का?
1: नाही
0: असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
1: ते कसं ठेवायचं?
0: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात.
1: अच्छा,
0: म्हणजे पहा असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही वा हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे, म्हणजे प्राण व स्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते
1: हो,
0: अशा वेळेस तर तुम्ही कूल काम एकदम चांगले आनंदी राहाल, तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचं आहे, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचं आहे. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राण आयाम म्हणतात त्याला, 2 प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे 2 श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं है ना, ते ताणायचं. म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेनी श्वास सोडायचा.
1: अच्छा,
0: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मना

0: वर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं इतका कंट्रोल्ड वेने
1: म्हणजे
0: सोडू शकत नाही.
1: एकाग्रता पण महत्वाची आहे
0: हो
1: त्यासाठी.
0: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
1: अच्छा, आणि ही चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं,
0: हो ना,
1: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, जे आपल्याकडे नाही येत तर आणखीनच हवं असतं.
0: हो
1: तर याच्यावरती
0: मुळात
1: कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
0: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले 2. तर यम काय सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा, म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा,
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं.
1: अच्छा,
0: ठीक आहे. अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आत्ताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे, तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा,
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा, आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं,
0: हो,
1: ते काय?
0: तर जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण, तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, मनाचं नियंत्रण स्वतःचं. तर त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते. याच्यामध्ये आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या 3 गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते, की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे, मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण, तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत येतं,
1: काहीतरी आठवतं आपल्याला,
0: अरे मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार, की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूच काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 हून जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
3: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
3: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबोवर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
3: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
3: अज्ञात मुंबई.

0: श्रोते हो FM 100.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं सकाळचं प्रसारण. 7:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, महिलांना आवडणाऱ्या सोन्याच्या माळांचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांची नावही खूप इंटरेस्टिंग आहेत. तर जोंधळी माळ किंवा कंठी माळ हे खास मराठी माळांचे प्रकार आहेत. त्यात मण्यांचे प्रकार कसे असतात, त्याची गुंफण कशी केली जाते, त्याचे पदर कसे असतात, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
4: नमस्कार. जोंधळी माळचा जो मणी असतो तो गुळगुळीत असतो आणि त्या मण्यांमध्ये म्हटलं तर साधारणपणे 24 ते 28 इंचामध्ये जर माळ बनवायची झाली तर 17-18 ग्रॅममध्ये बनते. एक एक मण्याचा जर विचार करायचा झाला तर 125 ते 150 मणी एका माळेमध्ये बसतात. त्यालाही मी मागल्या भागात जसं सांगितलं असं काही लोक दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 7 दिवसाला एक एक मणी घेऊन साठवून मग त्याच्या माळा करतात. साधारणपणे आजच्या घडीला जर आपण असं धरलं 1.5 लाख रुपये किंमत आहे त्याची सोन्याची 10 ग्रॅमला, तर त्या सोन्याची किंमत 14 ते 16% मजुरी आणि 17 ग्रॅम वजनाची माळ म्हटलं तर साधारणपणे ती 3-1 लाख रुपयापर्यंत होऊ शकते. आता हे जे मणी आहेत हे तारेमध्ये गुंफलेले असतात, म्हणजे जसे आपले मंगळसूत्र गुंफताना ज्या तारा असतात त्या प्रकारचे तारा असतात. दिसायला छान दिसतं जोंधळी मण्यांमध्ये, पण मल्टीपदरचे माळा येतात. पण हे आपण सिंगल पदरच्या माळेचा विचार करतोय. मल्टीपदरची माळ असेल तर मी आधी सांगितलं असं एका बाजूच्या 3 पदरांवरती 2 पदकं, एका बाजूच्या 3 पदरांवर 1 पदक असं ते डिझाईन करून फ्युजन करून ते वापरलं जातं. तशाच प्रकारे कंठीमणी पण

0: असतो. जे जोंधळी म्हणी ज्या साईजचा असतो त्याच आकारमानाचा साधारणपणे कंठी म्हणी असतो, फक्त त्याला तास असतात. षटकोनी जरा असं दिसण्याचा प्रकार असतो, म्हणजे जरा ते चमचमतं, जास्त ग्लेज येतं. आणि कंठी म्हणीलाही साधारणपणे जोंधळी म्हणीसारखेच 125 ते 150 म्हणी, साधारणपणे 24 ते 27-28 इंचापर्यंतची लांबी, आणि वजन म्हणाल तर ते साधारणपणे 15 ते 16 ग्रॅम वजन. मजुरी सकट 2-3 लाखाच्या ऐवजी ते कुठेतरी 2,80,000 रुपये होत असेल. तर अशा प्रकारे या दोन्ही माळा जर विचार केला तर प्रत्येक माळ, म्हणजे आपण अगदी पहिली बघितलेली मोहन माळ, त्याच्यानंतरची जोंधळी माळ, आताची कंठीमणी माळ, या सगळ्या माळा जर विचार केला आपण तर त्या साधारणपणे 3 लाख रुपयाच्या घरामध्ये बसतात, GST मजुरी आणि याच्या सकट, सब्जेक्ट टू सोन्याचा भाव आपण जो धरला 1,50,000 रुपये तो राहिला आणि जर ग्राहक आणखीन आनंदी झाले तर त्याप्रमाणे, म्हणजे दर महिन्याला साधारणपणे तुम्हाला 30,000 सेव्ह केले तर 10 महिन्यानंतर मजुरीत काहीतरी वाचून तुम्हाला ही माळ मिळू शकेल.
1: खरंय सर, तुम्ही हे जे जोंधळी माळ आणि कंठीमणी माळीविषयी माहिती सांगताय तर आकारमान त्याचं लहान मोठं केलं तर त्याच्यामध्ये लाख भरलेली असते का?
0: म्हणजे मी म्हटलं असं, जे साबुदाण्याची गोळी ही होमिओपॅथीची असते त्या साईजच्या मण्यांचा विचार करून आपण ते वजन वगैरे विचार केला. जर मणी मोठे बनवले ते आकाराने तर त्याचं वजन वाढणार, तेवढ्यानी किमती वाढणार. लाखी मणी हा पूर्वीचा प्रकार होता. आताच्या आधुनिक काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनच्या आधुनिक प्रोसेसेस असल्यामुळे हॉलो मणी पण व्यवस्थित टिकणारे, न चेपले जाणारे बनवण्याची एक टेक्निक निर्माण झालंय. त्यामुळे तुम्ही मोठा मणी करू शकता, वजन वाढेल. लाखी मणी केलात तर खूप वजन कमी होईल, कारण त्याच्यावरती तर तो पापुद्रा चढवलेला असतो. पण आता लाखी मणी तितकेसे पॉप्युलर नाहीत, त्यामुळे मण्याचा साईज वाढवू शकता आणि त्या आकारमानानुसार त्याचं वजन वाढेल. त्यामुळे आपण जे विचार करतोय ते साबुदाण्याच्या गोळीच्या आकाराने त्याचं वजन विचार करतोय, अदरवाईज त्याचं वजन निश्चितच वाढेल.
1: बरोबर. मोडक सर, जोंधळी माळ आणि कंठी मणी माळ या जनरली लग्न समारंभात घातल्या जाणाऱ्या खास दागिन्यांची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आता सकाळचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

भावधारा ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलात कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात राजन लाखे यांचं गीत. या गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं.

हेमंत कुमार आणि श्यामा चित्तार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे कोळी गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रदीप विलास यांचं. भावसरगम हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

100.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावसरगम.

स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भावगीत भावधारा ह्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं.

विभावरी जोशी यांनी गायलेलं नीला सत्यनारायण यांचं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं नीला आकाश यांचं. श्रोते हो, भाव सरगम हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकत आहात.

मिलिंद इंगळे यांनी गायलेली कवी सौमित्र यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं प्रसाद कुलकर्णी आणि मिलिंद इंगळे यांचं. याबरोबरच भावसरगम हा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता सकाळच्या 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्कारांनी सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद

विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरोक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16व्या ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या 1,000 रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे.

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल, तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ झिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो FM 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळच्या 8:40 झालेले आहेत. आता आनंद घेऊया भावधारा ह्या भावगीतांच्या कार्यक्रमाचा.

भावधारा ह्या भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं विभावरी जोशी यांनी गायलेलं नीला सत्यनारायण यांचं हे भावगीत. या गीताला संगीत होतं नीला आकाश यांचं.

वैशाली सामंत यांच्या स्वरात आताच आपण ऐकलं वैभव जोशी यांचं हे गीत. या भावगीतासाठी संगीत होतं विवेक काजरेकर यांचं. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

0: आत्ताच आपण अमेय दाते यांच्या स्वरात वैभव जोशी यांचं हे गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं विवेक काजरेकर यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. FM 100.5 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं सकाळचं प्रसारण. आता ठीक 9 वाजत आहेत. 9 ते 10 या दरम्यान सहक्षेपित करीत आहोत विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम. आणि त्यानंतर 10 वाजेला प्रसारित होईल आमच्या स्त्री सखी या कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास या विषयी संगीता पाटील यांची योगिता चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत. आता सहक्षेपित करीत आहोत विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम.
1: मंगलवार सेल्यूलॉइड के सितारे हैं मशहूर शायर और गीतकार शकील आजमी.
2: मुश्किल हालात पैदा कर दिए थे अनुभव सिन्हा साहब ने. हम स्टूडियो में रात में काम कर रहे हैं और मैं समझ नहीं पा रहा हूं कि मुझे क्या लिखना है. मुल्क के सभी गाने थे मुश्किल, क्योंकि वो फिल्म ही ऐसी थी और सिचुएशन ही सब ऐसी थी.
1: 23 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
3: आप सुन रहे हैं विविध भारतीय राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन चित्रलोक कार्यक्रम में एक और छोटा सा ब्रेक.

0: FM 100.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आमचं प्रसारण. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत आमच्या महिला भगिनींसाठी असलेला कार्यक्रम स्त्री सखी.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.
0: स्त्री सखी या आमच्या महिला भगिनींसाठी असलेल्या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत कौशल्य विकास या विषयी संगीता पाटील यांची योगिता चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत.

0: स्त्रीसखी ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना योगिताचा नमस्कार. स्त्रीसखी या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता अत्रम. रसिक श्रोते हो, स्त्रीसखी या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती ऐकत असतो आणि आपल्या वेगवेगळ्या ज्या कामं करतात आपल्या महिला त्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवत असतो आणि त्यांच्याशी आपण बातचीत करून त्यांच्याकडून माहिती देखील घेत असतो. तेव्हा आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेल्या आहेत महिला कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या संगीता पाटील यांना. तर मॅडम, आपलं आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. बरं संगीताताई, मला असं सांगा की तुम्ही राहतात कुठे?
1: मी राहिला शिरपूरला. प्रॉपर मी वर्षीची, माझं प्रॉपर गाव वर्षी, माझी नेटिव्ह प्लेस वर्षी, पण मी राहिला शिरपूरला.
0: अच्छा, किती वर्षापासून तुम्ही?
1: मी 2017 पासून शिरपूरला राहते.
0: अच्छा संगीताताई, मग तुम्ही 2017 पासून शिरपूरला राहतात, बरोबर? करतात काय आपण?
1: मॅम, मी सर्वप्रथम तर मी ज्यावेळेस शिरपूर शहरात एंट्री केली तर त्यावेळेस मी बेसिक पार्लर ट्रेनिंग द्यायची विद्यार्थिनींना, मुलींना, कॉलेजच्या मुलींना, महिलांना. मी सुरुवात माझ्या कॉलनीपासून केली.
0: अच्छा,
1: माझ्या कॉलनीतल्या म्हणजे सासूपासून, सुनेपासून, ननंद, भाऊजाया, सगळ्या पूर्ण कॉलनीच्या महिलांना मी
0: महिला व्यवसाय शिक्षण देत होत्या. ते प्रायव्हेट शिक्षण होतं?
1: येस, प्रायव्हेट प्रायव्हेट. आधी प्रायव्हेट दिलं मॅम, नंतर मग अशी माझी ओळख निर्माण जेव्हा केली त्यावेळेस माझे बहुउद्देश प्रतिष्ठान पारनेर या ठिकाणी जेव्हा माझी ओळख समजली की ह्या अशा अशा मॅडम इथे इथं असे असे क्लासेस घेतात किंवा प्रायव्हेट महिला व्यवसाय प्रशिक्षण देतात, तर त्यांनी मला मग सेंटर चालवायला दिलं की आमचं सेंटर तुम्ही चालवा आणि त्याच्या थ्रू आम्ही आमच्याकडून तुम्ही काहीतरी घ्या.
0: अच्छा, म्हणजे मग महिला कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही त्या संस्थेमध्ये दाखल झाले, बरोबर? किती वर्षापासून तुम्ही?
1: मॅम, 2018-19 पासून आहे मॅम.

0: 2018-19 पासून. बरं, तुमचं म्हणजे महिला आणि मुलींना प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट काय तुम्ही ठेवलं?
1: खरं तर मॅम मला खूप पॅशन होतं, म्हणजे खूप आवड होती पार्लरची, की माझ्यामुळे दोन महिला शिकतील, दोन महिला मुली काहीतरी कमवतील. जसं मी स्वतःला असं समजायची, मी ज्यावेळेस 500-1000 रुपये कमवायला स्टार्टिंग केली दिवसाचे, तेव्हा मला असं वाटायचं की दुसऱ्याही महिला कमवतील, त्याही खुश होतील, त्यांनाही थोडं स्वतः स्वावलंबी होतील, किंवा त्या आर्थिक फायनान्शियली त्या आर्थिक याच्यामुळे स्वतःही होतील, तेव्हा त्या स्वतःला खूप खुश समजतील की नाही मी स्वतः माझे पैसे कमवते आणि मी स्वतः स्वावलंबी आहे.
0: त्याच्याने पायावरती उभं राहते महिलेला, कधीही स्वाभिमान, आपल्याला स्वतःला स्वाभिमान वाटतो त्या गोष्टीचा, की आपण दोन पैसे कमवतोय आणि ते आपल्या स्वतःला आपल्या कामी येतात, संसाराला कामी येतात.
1: तीच महिला स्वतःला अशी सक्षम समजू शकते की येस आय कॅन डू इट, मी करू शकते.
0: अगदी बरं. संगीताताई मला एक असं सांगा, तुमचं लहानपण कुठे गेलं?
1: माझं लहानपण आईच्या घरी, मामाच्या कडे. बरेच वडील नसल्यामुळे मी मामाकडे शिकली.
0: अच्छा.
1: मामांनी मला पुढे शिकवलं
0: गावाला.
1: माझं मामांचं गाव शिंदखेडा तालुक्यात तावखेडा.
0: अच्छा.
1: मग तिथून मला माझं जे सासर आहे तिथं मला ते अप डाऊन करायची मी.
0: सासर कुठलं?
1: सासर माझं शिंदखेडा तालुक्यातच वर्षी गाव म्हणून
0: आहे.
1: मग तिथेच माझ्या मिस्टरांचे जे लहान काका होते, म्हणजे माझे सासरे, ते माझे टीचर होते ज्योग्राफीचे. मग त्यांनी मला चॉईस केलं, त्यानंतर त्यांनी मला सजेस्ट देखील केलं की पुढे शिकायचंय, शिकत राहायचंय, ज्यावेळेस तुझं लग्न होईल. म्हणजे ते क्लोज फॅमिली रिलेशन सारखे होते ते आमचे.
0: मिस्टर काय करतात?
1: मिस्टर आर्मी पर्सन होते, आता जिल्हा सैनिक बोर्ड धुळे येथे कार्यरत आहेत मॅम ते.
0: अच्छा. बरं, मग ते तुम्ही धुळ्यात राहत
1: नाही मॅम? मी त्यानंतर माझं जसं मी व्यवसायाला प्राधान्य दिलं आधी, त्यानंतर मी नोकरीसाठी माझं सिलेक्शन झालं. मला दोघं संधी चालून आल्या मॅम, म्हणजे मला व्यवसायात देखील खूप रिस्पॉन्स मिळायला लागला आणि मला नोकरीची संधी चालून आली मॅम, कारण माझं शिक्षण झालेलं होतं लग्नानंतर. मग मी त्या शिक्षणाच्या याच्यावर, अनुभवाच्या याच्यावर मला संधी नोकरीची पण मिळाली मॅम.
0: तुमचं शिक्षण किती झालं?
1: माझं मॅम एम ए हिंदी झालं, एम ए इंग्लिश केलं, मी बी एड केलं, एम एड केलं, आता मी PhD सेकंड इयरला आहे मॅम.
0: PhD मध्ये कुठला विषय?
1: PhD मध्ये मी कोरोना काळातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये अकॅडमिक अचीवमेंट साठी काय त्यांच्यावर परिणाम झाला, आत्ताच्या मुलांमध्ये आणि कोरोना पिरियडच्या मुलांमध्ये, त्याच्यातील जे तुलनात्मक अभ्यास आहे तो मी रिसर्च. त्याच्यातून मॅम बरंच, आता कोरोना काळानंतर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस नाही राहिले मॅम, त्यानंतरच्या विद्यार्थ्यांमध्ये. असं वाटतंय की ज्यावेळेस त्यांना ते 2 वर्ष असं वाटलं ना की आम्ही सगळे, म्हणजे पूर्ण फ्रीडम होतं ना त्यांना, त्यामुळे त्यांना आता अभ्यासाची काही जाणीव राहिली नाही, सिरियसनेस राहिली नाही, म्हणून अभ्यासावर देखील, अचीवमेंटवर देखील परिणाम पडतोय त्यांचा
0: कोरोना काळामुळे.
1: कोरोना
0: काळात एक असं गोष्ट झाली होती संगीताताई, मला असं वाटतं ऑनलाईन पेपर्स, ऑनलाईन अभ्यास, ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन असल्यामुळे कोणाचं लक्ष त्यांच्यावरती किंवा त्यांच्यावरती वचक कोणाचा नसल्यामुळे, म्हणजे एका शिक्षकाची किती मोठी जबाबदारी असते समोर ज्या वेळेला ते असतात, त्यावेळेला त्यांची किती जबाबदारी असते हे त्या काळामध्ये आपल्याला खूप लक्षात
1: आलं,
0: की जे शिक्षकाची जबाबदारी आहे की ते मुलांना जो वचक असतो तो वचक त्या ऑनलाईनच्या अभ्यासामध्ये राहिला नाही, आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय आणि तुम्ही तो विषय घेऊन तुमची PhD पुढे कम्प्लीट करताय, बरोबर? बरं, तर संगीताताई आपण वळूया तुमच्या महिला कौशल्य विकास प्रशिक्षणाचं जे काम आहे त्याच्याकडे. बरं, तुम्हाला हे महिला प्रशिक्षण मुलींना, महिलांना द्यावं हे कुठल्या एका घटनेतनं तुम्हाला असं वाटायला लागलं, की एक काय असं घडलं की तुम्हाला असं वाटलं की आपण हे काम करावं किंवा आपण कोणाला तरी प्रशिक्षित करावं, कसं?
1: येस मॅम, जसं मी रिलेटिव्हमध्ये काही उदाहरणं होती, जसे वहिनी असतील किंवा मग अजून मी समाजात पण बऱ्याच महिलांची उदाहरणं देईल, की त्यांच्याकडून मी असं शिकायची की ते दिवसाला 1000-2000 रुपये रोज कमवायच्या, तर मलाही वाटायचं की आपणही कमवायला पाहिजे आणि आपण कमवून दुसऱ्यांनाही कमवण्यासाठी आपण संधी दिली पाहिजे. मग त्यांच्या थ्रो मी बरेच असे काही गोष्टी घेतल्या आणि त्यांच्याकडून देखील शिकले की तुम्ही कसं तुमचं हे चालवतायत किंवा तुमचं रोजगार कसं वाढवतायत, त्यानुसार मग मला त्यांनी बऱ्याच काही गाईडलाईन दिल्या, सजेस्ट केलं आणि त्यानुसार मी पार्लरमध्ये आधी पार्लर व्यवसायात पडली आणि मग पार्लर व्यवसायातून मला खूप सारा रिस्पॉन्स मिळाला.
0: पार्लर व्यवसायामध्ये पडल्यानंतर मग तुमचं स्वतःचं पार्लर पण?
1: येस मॅम, पार्लर पण आहे. मग आता
0: त्याच्यात शिकवता मग तुम्हाला हे जे महिलांना विकास प्रशिक्षणाचं जे तुम्ही शिक्षण देतात, तर ते शिक्षण देण्यासाठी तुम्हाला काय, म्हणजे तुमच्याकडे ते सगळं घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं?
1: मॅम मला तर सर्वप्रथम मी जसं मी कॉलेजला असल्यामुळे DL कॉलेजच्या विद्यार्थिनींना अध्यापन करत असल्यामुळे मला बऱ्याच महिला मुली असं विचारायच्या की मॅम आम्हाला काहीतरी टिप्स सांगा, काहीतरी आम्हाला

0: शेअर करा पार्लरविषयी. मग मी त्यांना मॅम असं सांगायची की नुसतं शिक्षण करून उपयोग नाही आत्ताच्या याच्यात, आत्ताच्या जनरेशनमध्ये तुम्हाला सगळं येणं गरजेचं आहे. म्हणजे डायनामिक असलं पाहिजे, एव्हरी टाईम एव्हरग्रीन असलं पाहिजे, किंवा आपण सगळ्या याच्यात आपण पुढे असलं पाहिजे. मी नेहमी अशी सजेस्ट करायची. मग मुली मला म्हणायच्या, मॅम आम्हाला तुम्ही बेसिक शिकवा, आम्हाला सेल्फ नॉलेज राहील एवढं तरी आम्हाला नॉलेज द्या. मग मी थोडी रिक्वायरमेंट केली की मी मुलींना एक तास, कारण मॅम आता व्यवसाय शिक्षण देणं देखील हा या नवीन NAP नुसार नवीन शिक्षण देणं देखील हा एक अभ्यासक्रमात हा भाग घेतलेला आहे की व्यवसाय प्रशिक्षण द्यावं मुलींना. तर त्यासाठी मी मुलींना म्हटली की ठीक आहे आपण एक तास व्यवसाय प्रशिक्षणाचा देऊया आणि घेऊया. तर मी स्वतःहून मॅम एक महिना मुलींची बॅच घेतली आणि त्यानंतर माझ्याकडे मुली वाढत गेल्या.
1: एक तास तुम्ही मुलींना शिकवत होत्या तुमच्या कॉलेजमध्ये?
0: येस मॅम. कॉलेज नाही, कॉलेजच्या बाहेर शाहू महाराज हॉल आहे मोठा, त्या हॉलमध्ये मी प्रशिक्षण द्यायची मुलींना. मग त्या सगळं पिरियड
1: परत तुमचं प्रायव्हेट झालं. मग तुम्हाला जे तुम्ही समजा जर कधी गव्हर्नमेंट थ्रू तुम्ही जर कधी ते प्रशिक्षण घेत असणार, म्हणजे माझ्या माहितीनुसार की तुम्ही जर कधी गव्हर्नमेंट थ्रू प्रशिक्षण घेत असणार तर त्याला सर्टिफिकेट असतं, सर्टिफिकेट कोर्स असतो तो.
0: येस मॅम. येस.
1: आणि त्या कोर्स नुसार सपोज ते सर्टिफिकेट तुमच्याजवळ असेल, तुम्ही जर ते प्रशिक्षण घेतलेलं असेल तर तुम्हाला बँके थ्रू काही कर्ज काढायची वेळ आली व्यवसाया करता तर ते देखील मिळतं. तर तसं तुम्ही गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट पण देतात का
0: महिलांना?
1: ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं?
0: मग मला ज्या वेळेस माझी ओळख निर्माण झाली की अशा अशा मॅम आहेत, अशा अशा कॉलेजला त्या मुलींना प्रशिक्षण देतात शिकवतात, तर मग त्यानुसार मला एक बहुउद्देश्य प्रतिष्ठान पारनेर इथे मला सुषमा मॅम, अमृत वाहिनीचे ज्या मॅम आहेत पवार मॅम, त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही माझ्या तुम्ही बॅचेस घ्या, मी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करेल. मग ते मला प्रोडक्ट प्रोव्हाइड केलं, त्यांनी मला पेमेंट देखील 10 मुलींच्या मागे 30 मुलींच्या मागे मला पेमेंट प्रोव्हाइड केलं. आणि त्यानुसार मग त्यांनी मला सर्टिफिकेट देण्यासाठी, लोन मिळवण्यासाठी जे जे लागेल मॅम हेल्प ते माझ्याकडून घ्या आणि आपण मुलींना ते प्रोव्हाइड करू. मग मॅम 25,000 पासून 1,00,000 पर्यंत आम्ही मुलींना कर्ज काढून देतो किंवा त्यांना संधी उपलब्ध करून घेतो.
1: पहिली बॅच किती कुठल्या वर्षाला?
0: मी मॅम 2021 30 मुलींची बॅच काढली होती मॅम.
1: 30 मुलींमध्ये मग तुम्हाला कसा अनुभव आला?
0: अशा काही मुली किंवा महिला मॅम ज्यांचे मिस्टर कमवत नाही किंवा ते सपोर्ट करत नाही, मग अशा माझ्याकडे 9 ते 10 मुली होत्या ज्या मॅरिड होत्या, काही अनमॅरिड होत्या. मग त्या म्हणायच्या आम्हाला घरून काही सपोर्ट नाही. मग मी त्यांना सजेस्ट केलं मॅम की छोटं मोठं तुम्ही छोटंसं व्यवसाय छोटंसं सेटअप करा आधी, नाही तुम्हाला हे करता येतं तर माझ्या इकडे या, माझ्या इकडे तुम्हाला मी पार्ट टाईम जॉब देते मॅम. मग मीच असं करता करता 2-3 मुलींना पार्ट टाईम जॉब माझ्याकडे दिला. अच्छा. मी त्यांना जास्त नाही पण 2,000 रुपये 1,500 रुपये असं पेमेंट मी त्यांना द्यायची. त्याच्या थ्रू मग त्या बरंच काही शिकले आणि त्यांनी स्वतःचं पार्लर टाकलंय मॅम. आता शिरपूर सिटीमध्येच 5 ते 6 मुलींनी ते पार्लर टाकलंय आणि आता मॅम त्या वेल सेटल झाल्यात, त्यांनी गाडी घेतली, स्वतःचं घर घेतलंय फक्त पार्लरच्या पैशांवर.
1: आतापर्यंत साधारण किती मुली?
0: तरी मॅम मी 200-250 मुली आणि महिला मिळून प्रशिक्षण दिलं असेल मॅम.
1: सगळ्यांनी त्याचं म्हणजे ज्यांनी प्रशिक्षण
0: युटिलाइज केलं मॅम, सगळे
1: बरेचसे आपल्या कामाला लागले,
0: कामाला लागले. आणि अशा काही महिला, म्हणजे मी माझ्या कॉलनीचं उदाहरण देईल, ज्या पण महिला आहेत त्या असं सांगतात मी माझ्या जाऊचं करून घेते, मी माझ्या वहिनीचं करून घेते, मी माझ्या सासूबाईंचं करून घेते, म्हणजे आम्हाला बाहेर जायची गरज नाही किंवा बाहेर पैसा देण्याची गरज नाही मॅम. म्हणजे आम्ही तुम्हाला 3,000 दिले, आम्ही 3,000 चे 30,000 कमवून घेतले घरात, असं त्या स्वतःला समजतात. कारण त्या म्हणतात आम्हाला बाहेर पैसा देण्याची गरज पडली नाही, कारण आम्ही शिकून तुमच्याकडून शिकलो आणि आम्ही घरात सगळ्यांचं एक दुसऱ्यांचं करतो.
1: संगीताताई मला एक असं सांगा, तुम्हाला अजून काय काय आवडतं?
0: मॅम मला
1: म्हणजे तुम्ही हे महिलांना शिक्षण देतात त्याच्याबद्दल आपण बोलतच आहोत, पण मध्ये मध्ये मला तुमची पर्सनल माहिती आपल्या मैत्रिणींना द्यायला आवडेल. कारण म्हणजे एक महिला जेव्हा काहीतरी व्यवसाय करते किंवा कुणाला तरी व्यवसायाचं शिक्षण देते आणि ती पायावर उभं करण्याचा प्रयत्न करते तर तिची निश्चितच काहीतरी तिची दुसरी पण आवड असू शकते किंवा काय आहे का आपल्याला हे माहिती करणं आपल्या मैत्रिणींनाही खूप आवडेल की तुम्ही तुम्हाला अजून कशाची आवड आहे हे सांगू शकता.
0: मॅम ज्यावेळेस मी आफ्टर मॅरिड मी ज्यावेळेस माझ्या मिस्टरांसोबत गेली पंजाबला तर आमचं आवा सेंटर असतं मॅम, वेलफेअर आवा. आवा म्हणजे तिथं महिलांना आपण काहीतरी शिकवायचं.
1: अच्छा.
0: तर मॅम मी सुरुवातीला मला ग्लास पेंटिंग यायची.
1: अच्छा.
0: मग मी महिलांना ग्लासवर पेंटिंग शिकवली.
1: मग पंजाबला?
0: येस मॅम, पंजाबला शिकवलं. मग मी 10-10 महिलांचे गट केले. मग तिथून पण माझे आमचे जे CO मॅडम होते मॅम, आमच्या युनिटच्या ज्या कर्नल साहेबांच्या मिसेस आहेत, त्या मॅम देखील मला काहीतरी गिफ्ट द्यायच्या किंवा काहीतरी द्यायच्या मला, एक हे काहीतरी पुढे करत राहतील किंवा करण्याची इच्छा यांच्यात अजून निर्माण होईल. मग मॅम असं करत करत मला म्हटल्या की स्वेटर निटिंग असते, म्हणजे स्वेटर बनवणे, हँडग्लव्ज बनवणे, फेब्रिक पेंटिंग, कपड्यावरची पेंटिंग वगैरे, हे सगळं मॅम मी तिथेच शिकले आणि तिथल्याच महिलांना मी शिकवत

0: गेली. आणि
1: अच्छा
0: ह्याच थ्रो मी तिथं पार्लरचं देखील स्वतः ट्रेनिंग घेतलं आणि
1: अच्छा
0: तिथून मग मी महिलांनाही ट्रेनिंग दिलं मॅम.
1: तुमच्याकडे विणकामाचं देखील प्रशिक्षण
0: येस
1: आहे,
0: मॅम. मग
1: तुमच्याकडे
0: त्यानंतर मला मॅम वाचन
1: पेंटिंगचं पण
0: करायला
1: आहे.
0: आवडतं, कारण मी जॉब करत असल्यामुळे मी पुस्तकं वाचते. माझा विषय हिंदी आहे असल्यामुळे मी बरेच लेखक असतील त्यांचे दोहे वाचते, किंवा मला आवड येते दोहे वाचण्याची आवड आहे, किंवा गुणगुणण्याची
1: लिखाणाची आवड आहे.
0: येस मॅम लिखाणाची आवड आहे.
1: काय लिहिता?
0: हस्तकला असेल, मी जे जे दोहे आहेत मी असं रिपीट करते, लिहित राहते किंवा बोलत राहते. जसं की कबीरदास यांचे दोहे आहेत माझ्याकडे मॅम,
1: एखादा कुठला
0: पोथी
1: आठवतो?

0: येईल.
1: खूप छान.
0: ये कबीरदासची दोहे आहेत ना, मला आवडतात. मी घरी पण सकाळी सकाळी कबीरवाणी लागते तेव्हा गुणगुणत राहते. मला संगीताची आवड आहे, म्हणजे माझं नाव जरी संगीता आहे तर मला संगीत म्हणजे ऐकायला आवडतं.
1: बरं, घरात कोण कोण असतात?
0: घरात मॅम माझे मिस्टर आता सध्या ते इथं कार्यरत आहेत पण अपडाऊन करतात. मुलगी मॅम, तिला मी आता SVKM मुंबई निम्सला टाकलं 12वी पासआउट झाल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह साठी.
1: आता तुम्ही नोकरी करता, नोकरी आणि नोकरी बरोबर हा व्यवसाय करतात, तर मग आपल्याला वेळेचं व्यवस्थापन कसं करतात?
0: व्यवस्थापन मॅम मंडे टू फ्रायडे मॅम मी वेळ कमी देते. माझे जे क्लायंट आहेत, पण ते क्लायंट माझे असे काही आहेत मॅम 2017 ते आजपर्यंत की त्यांना टाइम माहीत असतो. मॅडम सॅटर्डेला 11:30-12 पर्यंत येतील, मग 12 नंतर मॅम मला जेवायची फुरसत नसते. सॅटर्डे आणि संडे फुल डे माझ्याकडे क्लायंट असतात.
1: अच्छा.
0: कारण ते क्लायंट मॅम माझे 2017-18 पासून आहे, तर ते दुसरीकडे जायचं पण नाही म्हणतात की नाही
1: मॅम
0: हा वेळ देते मॅम. आणि मंडे टू फ्रायडे मी एक दुसरी महिला लावली मॅम की मी तिला ते पेमेंट देते आणि तिला सांगते जे पण कोणी आलं ते तू हँडल कर आणि मी तुला त्याच्यातून काहीतरी मग 50% मॅम मी तिला पेमेंट देते माझ्याकडून.
1: बरोबर.
0: येस मॅम. मंडे टू फ्रायडे मी तिला पण काहीतरी रोजगार मिळवून दिलाय, म्हणजे ती पण खुश होते की नाही मॅडमांनी मला शिकवलं आणि मलाच इथं लावून घेतलं.
1: बरोबर. दोन पैसे कमवण्याची संधी पण त्यांनीच दिली असं म्हणून.
0: आणि आपण असं म्हणतो मॅम, नुसतं आपणच नाही कमवायचं, दुसऱ्यानेही कमवावं आणि तो आशीर्वाद आपल्याला तिचा चांगला मिळावा.
1: आपण तो महिला सक्षमीकरणाचं काम तुम्ही करतात, महिला सक्षम करण्याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: मॅम महिला सक्षमीकरणात मी तर असं म्हणते, महिलांनी चांगलं शिकावं, शिक्षण घ्यावं. कोणतंही कौशल्य असेल, शिवणकाम असेल, पार्लर असेल, कोणतंही कौशल्य त्यांनी त्या कौशल्यातून काहीतरी मिळवावं.
1: बरोबर.
0: आर्थिक त्यांनी कमाई करावी किंवा रोजगार मिळवावा किंवा स्वावलंबी व्हावं. आणि जेव्हा त्या स्वावलंबी होतात मॅडम तेव्हाच त्या स्वतःला म्हणतात की नाही मी सक्षम आहे, स्वतःला मी सक्षम समजू शकते. कारण ती ना मॅम जोवर स्वतः कमवत नाही ना, ती दुसऱ्यावर डिपेंड असल्यामुळे ती थोडे तिचे हात बांधलेले असतात.
1: बरोबर.
0: आणि ज्यावेळेस ज्यावेळेस ती स्वतः कमवते, सपोज एज्युकेशन जरी असेल मॅम, एज्युकेशनमुळे तिची समाजात असेल, महिला वर्गात असेल, फ्रेंड सर्कल असेल, त्याच्यात सुद्धा तिची व्हॅल्यू वाढते.
1: बरोबर. संगीताताई, भविष्यात नेतृत्व करण्याची जर तुम्हाला संधी मिळाली तर काय करणार?
0: नेहमीच मॅम मला जर कुठेही संधी चांगल्या कामाची मिळत असेल तर मी त्या चांगल्या कामाची पावती माझ्या चांगल्या कामातून देईल, माझ्या इमानदारीतून देईल, माझ्या चांगल्या मेहनतीतून देईल, जबाबदारीने देईल, शिस्तीने देईल.
1: बरोबर. बरं, मग संगीताने मला एक असं सांगा की हे जे तुम्ही महिलांचं कौशल्य विकास प्रशिक्षण घेतात, बरोबर?
0: येस.
1: तर याच्यासाठी मुलींनी ऍडमिशन कसं करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या सगळ्या ज्या आजकालच्या ज्या तरुणी असतील ज्यांना शिकायची इच्छा असेल तर त्या कुठेही, तुम्ही शिरपूरमध्ये घेतात पण समजा जर कधी इथे धुळ्यातही असेल बा आजूबाजूच्या कुठेही असतील हे प्रशिक्षणाचं किंवा त्यांना तुमच्याकडे पण यायची इच्छा असेल तर काय करावं?
0: येस मॅम. मी ज्या बहुउद्देशीय प्रतिष्ठान पार्टनर त्यांच्याकडून जे मी सेंटर घेतलेले चालवायला, त्या मॅम मला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतातच, पण त्यासोबत ते मला पॉम्प्लेट देखील पाठवतात मॅम की आपल्या ह्या पॉम्प्लेटमध्ये अशी अशी प्रोसेस आहे, आपण ह्या अशा अशा प्रोसेसने मुलींना ॲडमिशन द्यायचं. मी त्या मॅडम तिथून मला फॉर्म पाठवतात, त्या फॉर्मची मी जास्त नाही फक्त 50 रुपये फीज घेते मॅम. आणि तो फॉर्म भरून त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स, त्यांचं जे पासआउट लिव्हिंग असेल, पासआउट सर्टिफिकेट असेल, ते एक झेरॉक्स घेते, आधार कार्ड फोटो घेते आणि मॅडमांना मी ते प्रोव्हाइड करते की मॅम त्यांनी 50

0: रुपये देऊन फॉर्म भरून घेतला की ते इच्छुक आहेत शिकण्यासाठी, आणि मग ते मी असे 10 मुलींची बॅच तयार करते आणि मॅडमांना ते फॉर्म पाठवते.
1: किती दिवसाचा कोर्स असतो
0: तो मॅम? 45 दिवसाचा असतो.
1: 45 दिवसाचा. 45 दिवसामध्ये विथ तुम्ही
0: बेसिक,
1: अच्छा बेसिक नॉलेज,
0: बेसिक नॉलेज मॅम. येस मॅम, जे सेल्फ नॉलेज आहे लेडीजला, जे जे करणं गरजेचं आहे किंवा आवश्यकता आहे करायला पाहिजे.
1: काय अभ्यासक्रम असतो तुमच्या?
0: येस मॅम, बेसिक मध्ये तर सर्वप्रथम आयब्रोज असतात. सेल्फ आयब्रोज करू नाही शकत आपण स्वतःच्या, पण अपर लिप्स असतील, साईड चीक्स असतील. बऱ्याच महिला आता चांगलं राहण्यासाठी किंवा चांगलं दिसण्यासाठी प्रयत्न करतात.

0: करतात. त्यानंतर मी त्यांना तीन तीन हेअरकट, तीन फेशियल, तीन असं सगळे तीन तीन टाईप्स मी शिकवते त्यांना बेसिकमध्ये. त्यानंतर मग मी त्यांना बेसिक मेकअप असेल, स्वतःसाठी तुम्ही स्वतः कसा मेकअप करू शकणार, जास्त ॲडव्हान्स प्रोफेशनल नाही पण स्वतःचा मेकअप तुम्ही कसं करू शकणार बाहेर गेल्यावर, तुम्हाला प्रोडक्टची माहिती असायला पाहिजे.
1: बरोबर
0: मॅम, मी त्या मुलींना मी स्वतः ऑनलाईन काही त्यांना घ्यायचं असेल मी स्वतः त्यांना लिहून देते की तुम्ही हे प्रोडक्ट घ्या, या
1: प्रकारची मदत तुम्ही करता त्यांना. तर संगीता ताई, की हा जो 45 दिवसाचा कोर्स असतो,
0: येस मॅम,
1: हा संपल्यानंतर मग तुम्ही विद्यार्थिनींना काय सल्ला देतात?
0: मॅम, मी त्यांना असं मार्गदर्शन करते, बघा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुमचं हा व्यवसाय थोडा मोठा करायचा असेल, आता ठीक आहे तुम्ही स्वतःपुरतं शिकल्या किंवा घरापुरतं शिकल्या, तुम्हाला वाटत असेल की जसं संगीता मॅम 2000 रुपये रोज मिळवतायत किंवा 3000 रुपये रोज मॅडमांना, कारण त्या मॅम 45 दिवसात समजून जातात मॅडम किती पैसे कमवू शकतायत इथे. कारण मी मॅम 5 मे तर 15 जूनपर्यंत 45 दिवसाचा क्लास मी मुलींचा घेतला, मी रोज 45 दिवस त्यांच्या समोर होती. मग मी माझ्याकडे जे क्लायंट यायचे मॅम त्या माझ्याकडे बघून म्हणायच्या की मॅम 2000 कमवतायत तर आपण 1000 तरी कमवूया. मग त्या उद्देशाने मॅम त्या मुली मी त्यांना असं मार्गदर्शन करायची मॅम, त्यांना असं मार्गदर्शन करायची की तुम्ही आधी छोटं सेटअप करा, छोटं नंतर तुम्हाला कसं इन्कम मिळते त्यानंतर तुम्ही मोठं करा. बऱ्याच गोष्टी सजेस्ट करते किंवा मार्गदर्शन करत राहते की तुम्हाला गरज पडली, लोनची गरज पडली, प्रोडक्टची गरज पडली तर मला विचारा, मला सांगा, किंवा मी स्वतः तुमच्यासोबत येईल, सेटअपमध्ये काय काय लागणार आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला कमी दरात मिळतील, कमी भावात मिळतील, त्याच्यासाठी मी त्यांना होलसेल जे शॉप्स असतात तिथं घेऊन जाऊन मी त्यांना प्रोडक्ट घेऊन देते. मला मॅडम असे काही महिला आहेत की ज्या शिरपूरमध्ये 5 ते 10 हजार रुपये रोज कमवतायत मॅम, 5 ते 10 हजार रुपये रोज कमवतायत आणि त्या मला त्यांचं गुरु मानतात.
1: तर संगीता ताई, मला एक असं सांगा की विद्यार्थिनींना तुम्ही एवढी मदत तर तुम्ही करूनच देता, बरं, हे जे प्रशिक्षण आहे महिला कौशल्य विकास जे प्रशिक्षण आहे, तर यात हे फक्त पार्लरचं झालं, तर याच्यात अजून काय काय येतं?
0: याच्यात मॅम ॲडव्हान्स असतात, प्रोफेशनल कोर्सेस असतात. मॅम आता तर माझ्या सिटीमध्ये फक्त हेअर ट्रीटमेंट ती देखील दिली जाते, फक्त हेअर ट्रीटमेंट. मग त्याच्यात हेअर केराटीन असेल, हेअर स्पा असेल, हायलाईट असेल, याचे देखील आज म्हणजे शिरपूर सिटीमध्ये फक्त हेअर ट्रीटमेंट देण्यासाठी 10000 रुपये रोज कमवत आहेत सलूनवाले मॅम.
1: नाही, मला एक हे सांगा की हे जे तुम्ही कौशल्य विकासाचं जे प्रशिक्षण देतात, तर याच्यात हे कुठले, जसं सपोज आता पार्लरचं शिक्षण तुम्ही दिलं तर मुली पायावर उभं राहून पार्लरचं करतील, तसं शिवणकामाचं असतं, तसं अजून पेंटिंग काय,
0: मी त्यांना मायक्रोमचं सांगते, टेडीवेअरचं सांगते की तुम्ही टेडीवेअरच्या काही वस्तू बनवा, विकायला ठेवा, एक्झिबिशन लागतात बऱ्याच ठिकाणी, सिटीमध्ये एक्झिबिशन लागतात, तिथं तुम्ही सेल करा. मग अशा प्रकारे मी मायक्रमच्या वस्तू मॅडम मी त्या मुलींना,
1: तुमच्याकडे ते पण प्रशिक्षण आहे?
0: यस, मी स्वतः नाही देत मॅम, मी मग त्या अशा काही महिला बोलवते मॅम. येस मॅम,
1: बरोबर,
0: मी अशा काही महिला बोलवते की ज्यांना मायक्रमच्या सगळ्या वस्तू बनवून त्या शिकवू शकतील त्यांना. मग त्या महिलांना बोलवते, मी स्वतः देखील करते मॅम, मी स्वतःही बऱ्याच गोष्टी करते, ग्लास पेंटिंग, फेब्रिक पेंटिंग करत असते मी.
1: स्वतःला अजून कशाची आवड?
0: मला स्वतःला तर मॅम खूप छान छान खायला आवडतं, बनवायला आवडतं आणि राहायलाही आवडतं. जेवण छान छान जेवण बनवायला आवडतं.
1: बनवायला
0: हो मॅम, मी स्वतः खापरेच्या पुरणपोळ्यावर होते, गावात गेली, काही उत्सव असला, कानबाई असली, गणपती असले, महालक्ष्मी असल्या, मी स्वतः गावाला जाऊन गल्लीत किंवा शेजारी किंवा आमच्या कुटुंबांमध्ये स्वतः मी मदत करू लागते मॅम. ते असंही म्हणतात मला की एवढा पैसा कमवते स्वतः एवढी मदत करू लागते किंवा एवढं सगळं येतं, पण मला आवड आहे मॅम.
1: आवड असल्यानंतर माणूस काही करू शकतो, याचं काही हे नाहीये. आणि तुम्हाला जेव्हा एवढं तुम्ही मुलींना पायावर उभं राहता
0: मॅम, मी बघा मॅम, धुडे तर शिरपूर फक्त अपडाऊन केलं, माझा DSM चा पेपर होता मॅम अभय महिला कॉलेजला, तर तिथं मला माझी एक मैत्रीण भेटली मॅम नागपूरकडची, तर नागपूरकडे सांबर वडी बनवतात मॅम, आणि आपल्याकडे प्रकार सांबरवडी कमी, पण आपल्याकडे 7 पूडच्या पाटोळ्या बनवतात. तर त्या मैत्रिणीने मला एकच रिक्वायरमेंट केली की मॅम मला खाऊ घालणार का. मॅम मी DSM च्या पेपरच्या वेळेस त्या टायमिंगमध्ये मी तिला 7 पूडच्या पाटोळ्यांचं टिफिन करून मी आणला मॅम. म्हणजे मला ती देखील आवड की अरे नाही, तिने मला म्हटलं तर करून द्यायला पाहिजे. तिला एवढं म्हणजे माझं बोलण्यामुळे तिला एवढं आवडलं की मॅम त्या पाटोळ्या कशा असतात किंवा ती भाजी कशी असते.
1: बरं संगीता, मला एक सांगा, तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही भरपूर यशस्वी आहात, तर मग या तुमच्या यशाचं प्रेरणास्थान कोणाला मानतात?
0: येस मॅम, माझे जे पती आहेत ते मला नेहमीच पुढे जाण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी की तू पुढे जा. मी आहे, मी तर असं म्हणेल मॅम, आपण असं म्हणतो एका माणसाच्या मागे बाईचा हात असतो, मी तर असं म्हणेल की एका बाईच्या मागे तिच्या नवऱ्याचा देखील हात असतो.
1: प्रत्येक बाईच्या मागे त्या पुरुषाचा हात तिच्या घरात.

0: आपल्या माणसाचा हात असतोच
1: असतोच.
0: ती पुढे जाण्यामागे त्याने जर कधी मदत किंवा त्याने जर कधी तिला प्रोत्साहन नाही दिलं तर कुठलीच बाई, घरातली बाई, कुठलीच बाई पुढे जाऊ शकत
1: नाही. येस मॅम,
0: ही फक्त त्याच्या सहाऱ्यानेच पुढे जाऊ शकते.
1: म्हणून मी माझ्या मिस्टरांना, माझ्या पतीलाच प्रेरणास्थान मानेल किंवा मी त्यांचंच म्हणजे उपकार मानेल की मला त्यांनी एवढं शिकवलं. किंवा आज पण ते मला म्हणतात तू शिक, तू कर, मी आहे, तुला काय हवंय तेही मी द्यायला तयार आहे, तुला काय पाहिजे तू पुढे जा.
0: बरं, संगीताचं जाता जाता मला एक सांगा की आपल्या ह्या ज्या महिला आहेत, तरुणी आहे, यांच्यासाठी काय संदेश देणार?
1: मी एकच म्हणेल, प्रत्येक तरुणीने किंवा मुलीने जरी त्यांना शिकायचं काही फायनान्शियल कंडिशन असेल, प्रॉब्लेम असेल, त्यांनी आता बऱ्याच काही स्कॉलरशिप्स असतात किंवा बऱ्याच काही अशा योजना आहेत मॅम की त्या ठिकाणी त्यांनी ॲडमिशन घ्यावं आणि शिक्षण घ्यावं आणि चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन, कोणतंही शिक्षण असेल, मी फक्त एज्युकेशनच नाही म्हणत, आपले कौशल्य विकासमधून जे जे प्रशिक्षण असतील ते ट्रेनिंग घ्या, त्या माध्यमातून त्यांनी काहीतरी कमवावं, स्वावलंबी व्हावं आणि स्वतः सक्षम व्हावं, असंच मी प्रत्येक मुलीला महिलेला सांगेल. कारण आजच्या या जनरेशनमध्ये महिलेने मुलीने कमवणं देखील काळाची गरज झालेलं आहे मॅम.
0: संगीताताई, आज आपण इथे आलात आणि आमच्या मैत्रिणींना, आमच्या सगळ्या तरुणींना, महिलांना इतका छान असा संदेश तर तुम्ही हा दिलेलाच आहे आणि इतकी छानशी अशी माहिती दिलेली आहे जेणेकरून आमच्या सगळ्या तरुण मैत्रिणी आहेत किंवा महिला ज्यांना शिकायची इच्छा आहे त्या व्यवसाय प्रशिक्षणाचं जे तुमचं आहे कोर्सेस, तर त्याला ते अवश्य त्याच्यात ते जाऊ शकतात आणि स्वतःच्या पायावरती उभं राहून 2 पैसे कमवायची ते हिम्मत करू शकतात. तर संगीताताई, आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशी माहिती आमच्या सगळ्या मैत्रिणींना दिली, याबद्दल तुमचे आकाशवाणीतर्फे खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू सो मच मॅम, तुम्ही मला इथे बोलवले, माझ्याकडून तुम्ही माहिती ऐकून घेतली त्याबद्दल देखील धन्यवाद मॅम.
2: श्रोते, आताच आपण स्त्री सखी या कार्यक्रमात संगीता पाटील यांची व्यवसाय प्रशिक्षण यावरती मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या कविता अत्रा. तर पुन्हा भेट आपल्या पुढील स्त्री सखी या कार्यक्रमात. तोपर्यंत योगिताचा नमस्कार.

श्रोते हो आमच्या स्त्री सखी या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण ऐकलं कौशल्य विकास याविषयी संगीता पाटील यांची योगिता चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आता सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत सदाबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत अलका याग्निक, साधना सरगम, सपना मुखर्जी आणि मनहर यांनी गायलेलं त्रिदेव या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.

एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात आता आपण ऐकलं तेरी पायल मेरे गीत या चित्रपटातलं शीर्षक गीत. गीतरचना होती हसन कमाल यांची, या गीताला संगीत होतं नौशाद यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

विश्वात्मा या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. विजू शाह यांच्या संगीत निर्देशनात स्वर होता अमित कुमार, सपना मुखर्जी, मोहम्मद अजीज, उदित नारायण आणि सहकारी यांचा. सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

मोहम्मद अजीज आणि कविता कृष्णमूर्ती यांचा हा स्वर आताच आपण ऐकलात. लव 86 या चित्रपटासाठी गीतरचना होती संतोष आनंद यांची आणि संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवत आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात हे अतिशय गाजलेलं युगलगीत. आन मिलव सजना या चित्रपटासाठी गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

अच्छा तो हम भी चलते हैं। श्रोते हो या सदाबहार गीता बरोबरच हिंदी चित्रपट कार्यक्रम संपवण्याची देखील आता वेळ झालेली आहे, तेव्हा कार्यक्रमातून आम्ही सुद्धा रजा घेत आहोत। आपण ऐकलत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आन मिलो सजना या चित्रपटातलं हे युगलगीत। याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत। आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम।

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत जावेद अली यांच्या स्वरात सुनीता मुलकलवार यांचं हे गीत. या भावगीताला संगीत होतं उदय अभिजीत यांचं.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.
4: किसे अपना बनाए कोई इस काबिल नहीं मिलता. किसे अपना बनाए कोई इस काबिल नहीं मिलता. यहाँ पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता.

मुमताज निखत यांचं हे नॉन फिल्मी गीत आता आपण ऐकलत. संगीत होतं अल्ताफ राजा आणि वैष्णव देवा यांचं, आणि स्वर होता अल्ताफ राजा यांचा. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

अजित कडकडे यांच्या स्वरात आताच आपण ही पारंपरिक भक्तिरचना ऐकलीत. या गीताला संगीत होतं केदार प्रभाकर यांचं.

संजीव आणि सहकारींनी गायलेलं हे भावगीत आताच आपण ऐकलं. तर मिश्रगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

इब्राहिम अश्क यांचं हे नॉन फिल्मी गीत आताच आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं भूपेंद्र सिंग यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

अजित कडकडे यांनी गायलेलं संत नामदेव यांचं हे भक्तिगीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं विलासबुवा पाटील यांचं.

मिलिंद गुणाजी यांची ही गीतरचना तसं आपण ऐकलीत. संगीत होतं कौशल इनामदार यांचं, स्वर होता हिमसिका आणि संजीव यांचा. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. ऐकवत आहोत कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

भूपेंद्र सिंग आणि मिताली यांनी गायलेलं राजेश रेड्डी यांचं हे नॉन फिल्मी गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं भूपेंद्र सिंग यांनीच. आणि श्रोते हो, या नॉन फिल्मी गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोते हो FM 100.5 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. आता दुपारचे 12 वाजत आहेत. महिला श्रोत्यांसाठी असलेला कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. वनिता मंडळ सहक्षेपण लगेचच. दरम्यान आनंद घ्या वाद्यसंगीताचा.

अमेझॉन ए आय या ॲप्सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोत्या आपण ट्यून केलेली आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. त्वरिता मंडळाचा कार्यक्रम

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरीत.

0: सुखदा क्या बात है, पाऊस आला, वारा आला, रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे, झकास.
1: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
0: मग तू काय आताच निघालीस की काय?
1: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
0: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
1: एक पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
0: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
1: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
0: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा.
1: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा, तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग. अगं
0: मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो, आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा.
1: नेमका तेव्हाच बरसतो, बरोबर. अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
0: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याचं काय.
1: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की.
0: चीज, यस यस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि
1: अरे
0: चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून देणारा हा पाऊस. चीज क्या है.
1: झालं, आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
0: अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा
1: अरे
0: चालेल.
1: रोहित, ट्रॅक सोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं, सांग बरं, पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो?
0: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस मी.
1: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या, गाण्याच्या, चार ओळी आठव.
0: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसो रे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग, ते
1: श्रावणात
0: श्रावणात
1: घन
0: घननिळा,
1: निळा, घन घन माला नभी दाटल्या.
0: अगं शेकडो गाणी आहेत अक्षरशः, बालगीतं, प्रेमगीतं, विरहगीतं, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
1: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो, नाही का?

0: असं अगदी माझ्या मनातलं बोललीस सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
1: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे. हवामानात, तापमानात वरचेवर होणारे बदल
0: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
1: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणेच ठरवलेल्या असायच्या.
0: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
1: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पात्र कपडे पण.
0: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे. तुला तो विनोद माहितीये ना?
1: काय?
0: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
1: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
0: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
1: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्य काळात हवामानात होणारे बदल या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
0: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
1: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात,
0: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी, नाही का?
1: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
0: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
1: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
0: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूप घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
1: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी. अगदी खरंय.
0: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण या वर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
1: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. या वर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
0: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
1: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
0: ते ठीक आहे, आता काय?
1: अरे
0: की केतन म्हणजे काकांचा नातू, तो आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
1: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
0: काय?
1: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
0: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
1: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
0: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
1: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
0: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
1: अर्थात अर्थात, हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
0: अगं पण म्हणजे काय भेटी गाठी करायच्याच नाहीत की काय?
1: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
0: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
1: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
0: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशेब काढायला घेतात.
1: लोकेने साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
0: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे, हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
1: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय असं मी म्हणते.
0: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
1: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल
0: काय गो.

0: गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीने काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
1: हो म्हणजे प्रकरण मिटलं पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
0: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
1: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर
0: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईज धक्का.
0: करेक्ट. बर तिकडे आहेर देऊया नको पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का.
1: रोहित एक मिनिट, अरे आठव परवाचा सरलेला रविवार योग दिवस नाही का, त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
1: काय काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणाल होत?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तुझं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: अगं पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस. एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस. मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो हो आहे आहे आहे, काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा
0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
1: अरे बापरे तू रागावलास रुसलास की काय चक्क.
0: नाही ग पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे.
1: अरे
0: मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. हा हा आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरू झाली रे.
0: मग करा आता भजनची तयारी.
2: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकाच सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडं.
0: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का.
2: अरे वा म्हणजे परफेक्ट वेळी आली आहे. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
1: काय ग काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
1: ते फक्त वाक्य होतं बरं का रे वा. कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
0: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
1: आहे आहे आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
0: सुखदा अगं तुला माहितीये ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
1: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना, अन्न देवता नाराज होते.
0: अरे पण ज्यांना खायचंय त्यांनी खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
1: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
0: रेवा रेवा उठ उठ चप्पल घाल उठ आधी उठ.
1: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी, मी का आले कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला, आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघालेत.
0: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला, मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
1: अरे अरे अरे रोहित ऐक तरी.
0: रेवा रेवा तू काय ठरवलंयस, घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल लवकर बोल. मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
0: छे तिला काही वाईट बीट वाटणार नाही, ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
1: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
0: माहिती रक्तदाब वजन पचन लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस. नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागली.
1: अगं
2: प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.

0: नका खाऊ मध्ये मुळ्याचे पदार्थ. पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरच खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या. जा जा चलते बनो.
1: देवा, या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का? या पदार्थात काय, त्या पदार्थात काय, मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
0: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान, किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित, तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा, आईनेच मला सांगितलेलं बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
1: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
0: धरायची नाही, आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स
1: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
0: काय रे.
1: एनिवे, रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा, अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंड वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
0: अरे रेवा एवढीशी होती. आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय, अन्न, मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
1: अरे अरे अरे, लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा, तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल, आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
0: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा. वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेग बाई,
1: आता कोण नावं ठेवते खाण्याच्या पदार्थाला.
2: अरे ए सुखदा, तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस. हा, आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
0: हो का.
2: चल रोहित. आणि हो सुखदा, तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की.
0: थांबा थांबा, इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो, थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
1: ये होईना बात. चला, आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा, तू भजाचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमत आहे बुवा.
2: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे.
0: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
1: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
2: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
0: वा वा, कुणी बाळग अगदी. हा बर, मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
1: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं.
0: अरे,
1: तसेच भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात.
2: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
0: पुरे पुरे करा. हा, मी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याव तसं चाललंय हे. हा चला, गुपचूप कामाला लागा.
1: ए, थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
2: छे छे, गार भजांना ती मजा नाही, आणि आपल्या आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील, इम्पॉसिबल.
1: राहिलं पण जास्तीची करूया. सुखदा, रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय.
0: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो.
2: आणि कॅलरी बर्न करायला. हो ना.
0: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर, जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
1: तशी शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो. खरंय ना.
0: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीच निम वाक्य जास्त महत्वाचं आहे.
2: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
0: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
1: पुन्हा एकदा, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम, क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
0: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
2: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
0: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली.
1: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
0: अरे वा रोहित, बरोबर बोललास रे तू.
1: बरोबर काय,

0: मला ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं, हो ना सुखदा?
1: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेसच आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीनच स्मार्ट झालाय नाही का?
0: असेल असेल.
2: असू दे, आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते? आता एकच लक्ष, भजी आणि भजी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, आज 23 जून पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग दुसरा आता आपण ऐकणार आहोत.

पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग दुसरा आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली, त्याबद्दल वर्षाताईंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग. आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हां, म्हणजे सी

0: रामचंद्र मला भेटले नाहीत, म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं, पण नंतर तसा काही योग नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत.
1: बर.
0: तर एकदा मेहबूब स्टुडिओ मध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओ मध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक 10 तबला वादक आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साइड त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-एक स्त्रिया कोरस साठी तिथे होत्या उभ्या.
1: अच्छा.
0: आणि मुख्य गायक नव्हता कोणी त्यावेळेला, तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला, मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं, प्रभावित झाले मी अगदी, खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग,
1: एवढे माईक
0: एकच असायचा. किंवा गायक सुद्धा, म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभवायला मिळालं. आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत, म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती, ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी, म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा, म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे. तर ते

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवाने त्यांना ते ऐकवलं वगैरे आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना आणि थोड्या वेळाने त्यांनी मला

0: हे ओळी ऐकवल्या.
1: क्या बात आहे, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि सी रामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गाणी गायलेली आहेत.
0: हो तर म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: सी रामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो हो, आणि आदर होता.
1: म्हणजे
0: म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं.

0: बुवांची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेले आहेत, त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत, तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे, किंवा अनंता अंत नको पाहू माणिकबाईंचं.
1: तर अनंता अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना, ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायलंय ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध ही फारच छान होते, कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना. आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीत प्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या. आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो हो हो. मला बुवा सांगायचे काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट, तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं. बरं का? तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
0: कुठे संधी
1: मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयोपातला.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या आगेमागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा तेव्हा बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघही एकमेकांना गुरु मानायचे.
0: बरं.
1: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला ते इतकं
0: माणसं वेगळीच
1: हो ना, हो ना.
0: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
1: हो ना हो ना,
0: आणि निळकंठ बुवा फुंकर सुद्धा.
1: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे, म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
0: बरोबर.
1: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
0: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत
1: दिलेलं,
0: संगीत पद त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे
1: भक्तिगीतही केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चालीला

0: कोणकोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवत आहे तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं,
1: तर त्यात एक शैवालय युक्त जैसे शै

0: ते
1: वा वा फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीने काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर.
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो, विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये त्या आहेत.
1: खरंय,
0: म्हणजे त्यात ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिशी आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये.
0: हो हो, कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्रम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचोर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बरं,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते, की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले, तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषाने, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत. आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण, ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त. हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
0: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
1: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हं, हे मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं, जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का, ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे, हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर, दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
0: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे.
1: हो हो,
0: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी
1: ऐकावंच लागायचं. ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना, हा अगदी बरोबर आहे, म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असते,
0: हे भेटले नसते
1: दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणारं असं हे ऋण आहे.
0: आज शिष्यांना घडवता ज्यावेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
1: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते. तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं, तोच कृतज्ञतेचा भाव.

0: माझ्याबद्दल नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं. कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे. त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजची काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही, अगदीच अंशतः माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरूंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं ते पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: गुरवे नमः. धन्यवाद.
1: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वरांनी करूया.

0: करते हो आताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण युट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण

आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला. येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई, तिरुचिरापल्ली, कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकलेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टा

0: डॉट कॉम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य LNG रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृह मंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी LNG निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14 स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदंबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडू विरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5वी मानांकित तन्वी शर्मा आणि 6वी मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येऊन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत 7व्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आय मधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. प्रवेशोत्सव साजरा करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनात रत्नागिरीला अव्वल स्थान आणि पावसानं पाठ फिरवल्यामुळं पाणी टंचाईच्या तीव्र झळा. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
3: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा महाविद्यालयांसह अनेक संस्थांनी या निमित्ताने योग शिबिरांचं आयोजन केलं होतं. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या की एरवी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो, मात्र आज पाश्चिमात्य जगताने आपली योग संस्कृती स्वीकारली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे

0: आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला आणि त्याची महती संपूर्ण जगभर पोहोचली असंही त्या म्हणाल्या. योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असून प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी यावेळी केलं. 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर 15 जूनपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी तालुक्यातल्या कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 10,091 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाचं कार्य रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून यंदाच्या हंगामात जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली आहे. संपूर्ण कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद यंदा झाली होती. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,227 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली. दरम्यान जागतिक समुद्री कासव दिनाचं औचित्य साधून रत्नागिरीतल्या झाडगावमधलं सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि कांदळवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सागरी कासव आणि सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी 7 मोठ्या कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 6 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधातली जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी दिली. दरम्यान तोतया अधिकाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून व्यावसायिकांनी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी आवर्जून करावी असं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पानवल धरणाचं मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलं असून त्याचं लोकार्पण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या धरणातून आतापर्यंत केवळ 2 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत होता, आता त्यात 64 वाढ होणार आहे. या धरणातून गुरुत्वाकर्षणाने पाणी पुरवठा होणार असल्याने वीज आणि देखभालीचा मोठा खर्च वाचणार आहे. एरवी जून महिन्यात आतापर्यंत पावसाने सगळ्या वातावरणाचा कायापालट केलेला असतो. यंदाचं वर्ष मात्र त्याला अपवाद ठरलंय. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये बरसलेल्या पूर्व मोसमी सरी आणि मान्सूनचं अधिकृत आगमन झाल्यानंतर अवघे 3-4 दिवस पडलेला पाऊस वगळता जून महिन्यात रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. 21 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 2% पाऊस पडलाय. त्यातल्या त्यात अधिक पाऊस रत्नागिरी आणि गुहागर या तालुक्यांमध्ये पडला असून तोही सरासरीच्या जेमतेम 6% एवढाच आहे. त्यामुळे शेतीची कामं तर रखडली आहेतच, पण पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यातल्या काही शहरांमध्ये आणखी 25 ते 30 दिवस पुरेल इतकाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध असून जिल्ह्यातल्या धरणांचा पाणीसाठा 12 ते 15% शिल्लक राहिलाय. कोयना प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतरचं पाणी चिपळूणमधल्या वाशिष्ठी नदीला सोडलं जातं. मात्र सध्या पाण्याअभावी वीज निर्मिती पूर्ण बंद असल्याने वाशिष्ठी नदीला पाणी नाही. त्यामुळे त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या चिपळूण आणि खेड तालुक्यातल्या औद्योगिक वसाहतींमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: बहुत बड़ा ही कारण है जिन्होंने प्रकृति का नाजायज फायदा उठाया है. वहीं एक श्रोता लिखते हैं कि गुजरात में मेरे शहर बड़ोदरा में बारिश को लेकर अभी तक मुंबई जैसा ही हाल है. मैं कल ही मुंबई आई हूं. अच्छा, एक श्रोता का लिखना है कि हमारे यहाँ सूरत में कल सुबह हल्की सी बारिश हुई, उसके बाद लग रहा है कि लंबी छुट्टी पर चली गई. वो आए न आए सुरीले सफर में बरसाती गीतों की फुहारों में हम भीग रहे हैं. अच्छा लग रहा है, लग रहा है ना? बिल्कुल बारिश आएगी आपके शहर में. वहीं एक श्रोता लिखते हैं कि मैं अब तक कई छाते कहीं रखकर भूल आया हूं और वो कहीं मिले नहीं, इसलिए अब मैं कहीं भी छाता लेकर नहीं जाता. अरे तो बारिश आएगी, भीग जाएंगे. याद रखिए, अपनी याददाश्त को थोड़ा बनाए रखिए भाई. और वहीं एक श्रोता लिखते हैं कि हम जब छोटे थे तब मेरे पापा हम सब भाई बहन के छाते पर ऑयल पेंट से अपने नाम अपने यानी हमारे नाम लिख देते थे ताकि स्कूल में उसे बदला ना जाए. तार के ज्वाइंट में ऑयलिंग तो खुद ही कर देते थे. हाँ, बिल्कुल सही कहा, क्योंकि बच्चे लोग अक्सर स्कूलों में जो अपनी मैट है, अपने छाते हैं या अपनी पानी की बोतल है, टिफ़िन है, भूल जाते हैं तो माता पिता परेशान हो जाते हैं. वहीं एक श्रोता लिखते हैं कि बचपन में अक्सर ऐसा होता था जब पापा जी ने हमें वर्षा ऋतु में विद्यालय पहुँचाने या विद्यालय से लेने आए थे और छाता खोलते ही वो उल्टा हो जाता था. तेज हवा में हवा की विपरीत दिशा में चलने के कारण हम भीगते थे और पापा

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 MW सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं

आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात, तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखीन काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थिती

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झालीये आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळली आहेत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गाबाहेरील शिक्षण.

लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो. कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल, पण तो मंचावर उभा राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाई

समोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होतायत. तर काही जण आपल्या आवडींना करिअर मध्ये रूपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

मंडळी, मला असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याच वेळी नवीन दार उघडतात. त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे.

कार्यक्रमात कसा वाटला याबद्दल तुझ्या प्रतिक्रिया? या कार्यक्रमाला केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते किशन जाधव.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्र स्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार. माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 7:30 आपण ऐकू शकतो. एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादन डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी क्षेत्र प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, मैदानापासून पर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
4: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
5: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
4: अमृत कलश.
5: या कार्यक्रमात पहातील कामगिरी अंगणवाडी या विषयावर
4: अंजली अनिल जक्कनवार
5: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
6: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, असं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन पेक्षा ऐकणारे जास्त पाहिजे. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात, वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
5: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
4: तेव्हा ऐकायला विसरू नका
5: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: अमृत कलश.
7: सांगा रे मित्रांनो, तुम्ही कान देऊन ऐका माझी ही कहाणी. घेऊन आलो आता नाही बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर.

0: वैतायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी

0: राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम जयमाला लेकर
1: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक रोहित शर्मा सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी
2: सांगितलं. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या 2 ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत. याकरता त्यांना स्पेशल पे किंवा 1 स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
1: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर।

मी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% %58 करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्झिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2ऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश.

0: राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला

0: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी

0: आर्थिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोश्यावर जिंकता येणार नाही म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे.

0: ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
1: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% %, घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतन वाढीचा दर 2% 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतन वाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्ट

0: या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉक्टर राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
5: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
6: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
5: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
6: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
5: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.
6: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
7: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठंतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: अवकाश गरजेचं काहीतरी बिनसलं
1: जे तो सांगू शकला नाही. FM 100.5 मेगाहर्ट्झ वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: शेतकरी बंधूंनो, किसान वाणी या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत.
1: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
2: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
1: ते कसं?
2: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800 1801551.
3: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
2: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
1: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
2: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
3: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
2: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणे खरं.
4: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800 1801551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
0: बियाण्याची निवड आणि गुणवत्ता याविषयी जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणा धुळे येथील सहाय्यक कृषी अधिकारी दीपाली पाटील यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. शेतीच्या यशामध्ये चांगल्या बियाण्याचा मोठा वाटा असतो. योग्य बियाण्याची निवड आणि त्याची गुणवत्ता, उगवण क्षमता याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या धुळे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणा धुळे येथील सहाय्यक कृषी अधिकारी दीपाली पाटील मॅडम. मॅडम, आपलं ह्या कार्यक्रमात स्वागत आहे.
5: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, आता सध्या मागचा हंगाम संपलेला आहे आणि शेतकरी नवीन हंगामाची म्हणजे खरीपाची तयारी करीत आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी काही जमीन ते आता तयार करत आहेत, तर मोठ्या अपेक्षेने ते पुढच्या हंगामाची देखील तयारी करत असतात. नवीन बीज आणायचं आणि ते रोवायचं आणि त्यातून भरघोस असं उत्पन्न मिळवायचं. तर नेमकं बियाणं म्हणजे काय आणि तिचं शेतीतील महत्त्व काय आहे?
5: बियाणे म्हणजे वनस्पतीचा असा घटक ज्यापासून नवीन वनस्पतीचं पुनरुत्पादन केलं जातं, अशा घटकाला बी असे म्हटले जाते. भारत हा प्रमुखतः कृषी प्रधान देश आहे. आपलं भारताचं पूर्ण अर्थशास्त्र हे शेतीवर अवलंबून आहे आणि शेती ह्या घटकासाठी आवश्यक निविष्ठांपैकी गुणवत्तापूर्वक बियाणे हा एक प्रमुख घटक आहे. बियाण्यास पुरातन काळापासूनच अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं. फार पूर्वी संत तुकारामांनी म्हटलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांना शुद्ध बियाण्याचं महत्त्व सांगण्यात आलं. विज्ञानामुळे मनुष्याची प्रगती होत गेली आणि वाढत्या लोकसंख्येला पोषण करण्यासाठी गुणवत्तापूर्वक आणि अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांचा आवश्यकता आपल्याला भासू लागली.
0: बरोबर.
5: पूर्वीच्या काळी शेतकरी हे शेतीतील जे पीक निघायचे त्यातील उत्तम ताटे किंवा झाडे कणसे निवडून आणायचे आणि त्याची मळणी करून त्याचाच उपयोग पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी बियाणे म्हणून केला जायचा.
0: बरोबर.
5: परंतु जी वाढती लोकसंख्येचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि देशाची भूक भागवण्यासाठी आपल्याला अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या काही वाणांचा, संकरित वाणांचा शोध घेणं आवश्यक झालं.
0: बरोबर.
5: आणि 1971 नंतर यात मोठ्या प्रमाणात संशोधन करून संकरित वाणे उत्पादन केले गेले.
0: अच्छा.
5: आणि अशा प्रकारे गुणवत्तापूर्वक बियाण्याबाबत जागरूकता निर्माण झाली.
0: अच्छा. मॅडम, बियाण्याचे नेमके प्रकार कोणते आहेत?
5: बियाणे साधारणतः मुख्यतः 4 प्रकार आहे. मूलभूत बियाणे म्हणजे न्यूक्लियस सीड. जेव्हा एखादी जात विकसित केली जाते फार थोड्या प्रमाणामध्ये पैदासकाराकडे असलेलं मूळ बियाणं ते म्हणजे मूलभूत बियाणं होय. हे मूलभूत बियाणं फक्त पैदासकार केंद्रावर पैदासकाराच्या देखरेखीखाली तयार केले जाते. दुसरा प्रकार आहे ब्रीडर सीड म्हणजे पैदासकाराचे बियाणे. तर मूलभूत बियाणापासून पैदासकाराच्या देखरेखीखाली पैदासकार केंद्रावर हे बियाणे तयार केले जाते. या बियाणाची आनुवंशिक शुद्धता साधारणतः 100% असते. तसेच उगवण क्षमता व शुद्धता याबाबत काटेकोर

0: तपासणी केली जाते.
1: अच्छा
0: बियाणाच्या पिशवीवर पैदासकाराच्या सहीनिशी लेबल लावून मोहर बंद करून हे ब्रीडर सीड तयार केले जाते.
1: अच्छा
0: याच्या लेबलचा रंग हा सोनेरी पिवळा हा असा असतो.
1: अच्छा
0: त्यानंतर येते ते फाउंडेशन सीड म्हणजे पायाभूत बियाणे.
1: अच्छा
0: पैदासकार बियाण्याचा वापर करून पायाभूत दर्जाचे बियाणे तयार केले जाते. साधारणतः हे बियाणे विद्यापीठ, संशोधन केंद्र, सीड फार्म संस्था, प्रगतिशील शेतकरी यांच्या शेतावर बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या देखरेखीखाली तयार केले जाते.
1: अच्छा
0: या बियाण्याची अनुवंशिक शुद्धता देखील 99% जास्त असते. या बियाण्यांच्या पिशवीला बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या सहीनिशी पांढऱ्या रंगाचे टॅग QR कोड्स लावून त्याबाबतची उत्पादकता दर्शविली जाते आणि हे मोहरबंद केले जाते. पुढचा प्रकार जो आहे तो सर्टिफाईड म्हणजेच प्रमाणित बियाणे. पायाभूत बियाणाचा वापर करून प्रमाणित बियाणे तयार केले जाते. हे बियाणे शेतकऱ्यांच्या शेतावर, संशोधन केंद्र, शासकीय प्रक्षेत्रावर, कृषी विभाग, महामंडळ येथे जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या निगराणीखाली उत्पादित केले जाते. सदर बियाण्याच्या पिशवीस बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या सहीने निळ्या रंगाचा टॅग वापर करून मोहरबंद केले जाते. वरील चारही प्रकारचे बियाणे हे वर्गवारीशिवाय या चारही प्रकारांच्या व्यतिरिक्त सत्यतादर्शक बियाणे म्हणजे ट्रूथफुल सीड्स हा एक प्रकार आहे, जे की कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, बियाणे महामंडळ स्वतःच्या जबाबदारीवर या प्रकारचे बियाणे तयार करतात. बीज प्रमाणीकरण यंत्रणा यामध्ये सहभागी होत नाही. पायाभूत किंवा प्रमाणित बियाण्यांचा वापर करून अशा प्रकारचे सत्यतादर्शक बियाणे संस्था तयार करतात आणि त्यावर संस्थेचे लेबल लावले जातात.
1: मॅडम, बियाण्याची गुणवत्ता आणि वैशिष्ट्य कोणती आहेत?
0: बियाणाची गुणवत्ता म्हणजे बियामध्ये असलेले असे गुणधर्म जे चांगली उगवण आणि निरोगी वाढ करण्यासाठी तसेच जास्त उत्पादन देण्यासाठी उपयुक्त ठरतात असे बियाणाचे गुणधर्म म्हणजे आपण बियाणाची गुणवत्ता म्हणू शकतो.
1: बरोबर.
0: तर त्यासाठी त्यामध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत, अनेक घटक आहेत ज्याच्यावर ही बियाणाची गुणवत्ता अवलंबून असते.
1: अच्छा.
0: तर ती साधारणतः बियाणाची अनुवंशिक शुद्धता म्हणजे ज्याला आपण जेनेटिक प्युरिटी असं म्हणतो. तर ही जेनेटिक प्युरिटी ही काय असते? तर बियाणे कुठल्या मूळ वाणाचे आहेत, सोर्स काय त्याचा,
1: बरोबर,
0: त्यात सगळे ते गुणधर्म त्यामध्ये असणे याला त्या बियाण्याची जेनेटिक प्युरिटी असं म्हणतात. तसेच फिजिकल प्युरिटी म्हणजे बियाणाची भौतिक शुद्धता कशी आहे, त्यामध्ये तरतणाचे बियाणे नको किंवा दगड नको, माती कचरा यामध्ये नसलेले बियाणे हे भौतिक दृष्ट्या शुद्ध मानले जाते. तसेच एकसारखे स्वच्छ आणि एका आकाराचे बियाणे हे भौतिक शुद्धता ही त्यावर अवलंबून असते. तसेच गुणवत्तेमध्ये बियाणाची उगम क्षमता हा देखील महत्वाचा घटक आहे. म्हणजे त्याची जर्मिनेशन कॅपॅसिटी ही जास्तीत जास्त असावी. साधारणतः 75% पुढे जी उगम क्षमता असलेले बियाणे हे चांगले मानले जाते. तसेच बियाण्याचा जोम म्हणजे बियाणं उगवताना ते कसं मजबूत आणि निरोगी उगवतं, त्याची वाढ कशी होते याला बियाण्याचा विगर किंवा जोम असं म्हणतात.
1: बरोबर.
0: तर चांगल्या गुणवत्तेच्या बियाण्यात हा एक घटक आहे. तसेच कीड व रोग पासून मुक्त असलेले बियाणे म्हणजे जे बियाणे कीड आणि बुरशीजन्य रोग असतील, किडींपासून होणारे रोग असतील यांना जास्तीत जास्त प्रतिबंध करणारे जे गुणधर्म असतात ते चांगल्या प्रकारचे बियाणे धरले जातात. तसेच बियाणामध्ये असलेली आर्द्रता, तर बियाणामधल्या असलेल्या ओलावाच्या प्रमाणावर देखील त्याच्यापासून मिळणारे बियाणे अत्यंत चांगल्या दर्जाचे मानले जाते. साधारणतः 90% कमी आर्द्रता हे बियाणांमध्ये असणे जरुरी असते. ते हे सगळे वैशिष्ट्य जे आहे ते चांगल्या प्रकारच्या गुणवत्तापूर्वक बियाणामध्ये आपल्याला आढळून येतात.
1: बियाणे निवड करत असताना नेमकी शेतकऱ्यांनी काय काय घ्यायला हवे?
0: बियाणे खरेदी करताना साधारणतः हवामानानुसार बियाणाच्या वाणांची निवड केली पाहिजे. आपण जे पीक निवडणार आहोत ते आपल्या स्थानिक हवामानाला आणि जमिनीला योग्य असणारे आणि आपल्याकडे असलेला उपलब्ध पाणी साठा आणि पावसाचं प्रमाण याच्यावर ते वाण निवडले गेले पाहिजे. दुष्काळ सदृश भागामध्ये दुष्काळाला प्रतिबंध करणारे काही वाण विकसित केले गेले आहेत, त्यांचा वापर करणं जरुरी आहे. तसेच प्रमाणित बियाणांची निवड, शासनामार्फत जे बियाणे मान्यता प्राप्त आहे किंवा प्रमाणित केले गेलेले आहेत अशा बियाणांची माहिती घेऊनच बियाणे निवड केली गेली पाहिजे. तसेच निरोगी बियाणे, भरलेले वजनदार चमकदार बियाणे पेरणीसाठी वापर केले गेले पाहिजे.
1: अच्छा मॅडम, ही निवड करताना आपण जी काही काळजी घेतो त्यानंतर ते निवडल्यानंतर कोणत्या बाबी जरुरी असतात?
0: बियाण्याची निवड केल्या गेल्यानंतर साधारणतः बियाण्याची उगवण क्षमता किती आहे यासाठी आपण बियाणाची उगवण

0: चाचणी घेणं जरुरी आहे.
1: एका
0: गुणपाटामध्ये किंवा मस्लिन क्लॉथ मध्ये ओलावा करून आपण साधारणतः 100 बिया त्यामध्ये गुंडाळून 2 ते 3 दिवस किंवा पिकांच्या प्रकारानुसार त्याचं जर निरीक्षण केलं 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला बियाणांची उगवण क्षमता आपण घरगुती पद्धतीने तपासू शकतो. तर साधारणतः 100 बिया आपण घेऊन त्याची तपासणी आपण ही करू शकतो. तसेच बी पेरणीपूर्वी आपण बीज प्रक्रिया करणं देखील आवश्यक असतं. साधारणतः मे महिन्यामध्ये जेव्हा उन्हाचा कालावधी असतो तेव्हा जमिनीची खोल नांगरट करून जमिनीमध्ये जे सुप्त अवस्थेमधील कीड व रोग असतो त्यांचा आपण नायनाट करू शकतो. आणि पेरणीपूर्वी जे आपण बी घेणार आहोत त्याला योग्य प्रकारे बीज प्रक्रिया करणं, जैविक खतं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांची बीज प्रक्रिया करणं आवश्यक असतं. जेणेकरून आपण जे वाढवणारं पीक आहोत ते कीड व रोगापासून मुक्त असलं पाहिजे किंवा प्रतिबंधक असलं पाहिजे. त्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी देखील बीज प्रक्रिया अधिक फायदेशीर ठरते. साधारणतः म्हणजे बीज प्रक्रिया करताना प्रथमतः बुरशीनाशकं ज्याच्यामध्ये थायरम, कार्बेंडेझिम 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे आपण त्याचा वापर करतो. बुरशीनाशकांनंतर आपण प्राधान्यक्रमाने जर गेलो तर कीटकनाशकं म्हणजे रस शोषणाऱ्या किडींसाठी आपण कीटकनाशकांची सुद्धा बीजप्रक्रिया करू शकतो. आणि त्यानंतर जीवाणूखते जसं रायझोबियम अझोटोबॅक्टर पिकांच्या वर्गवारीनुसार आपण जीवाणूखतांचा वापर करून बीजप्रक्रिया आपण बियाणाला करू शकतो.
1: अच्छा बरं मॅडम, मला असं म्हणायचं आहे की आपण बियाणं देखील प्रमाणित घेतलं किंवा उगवण क्षमता आहे ती पण तपासून घेतली किंवा आपण बीजप्रक्रिया देखील अगदी उत्तम पद्धतीने करून चाचण्या करून घेतल्यात, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तर काही वेळेला शेतकरी ह्या सगळ्या गोष्टी करून देखील ज्या प्रमाणात त्यांना उत्पादन आवश्यक असतं त्या प्रमाणात ते होत नाही, तर त्यासाठी माती परीक्षण करणं आवश्यक आहे का?
0: हो नक्कीच. पेरणी करण्यापूर्वी आपल्या जमिनीचा पोत तपासून घेणे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. साधारण मे महिन्यामध्ये आपण जमिनीच्या चारही बाजूंतून साधारण 1 फूट अंतरातून आणि मध्यातून झिगझॅग पद्धतीने माती नमुना हा गोळा केला जातो. आणि कृषी विभागामार्फत ज्या माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत तर तिथं आपण आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे हा नमुना आपण तपासायला उपलब्ध करून देऊ शकतो. आणि त्यामध्ये असलेले जे अन्न घटक आहेत, अन्नद्रव्य आहेत यांचं प्रमाण, नत्रस, पुरत, पालाश तसेच मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं जमिनीमध्ये सद्यस्थितीमध्ये किती प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे तर ह्याचं आपल्याला ह्या परीक्षणामधून आपल्याला त्याचा अहवाल हा मिळू शकतो. आणि त्याच्यावरच आधारित आपण जे पीक पेरणी करणार आहे त्याच्यावर त्याच्यासाठी लागणारे आवश्यक जे खतांची मात्रा जी आहे ती आपण ह्या माती परीक्षणामार्फत आपल्याला मिळू शकते.
1: बरोबर, नक्कीच. बरं मॅडम, मला एक विचारायचं होतं की ज्याप्रमाणे पिकांवर हवामान बदलाचा परिणाम होतो तसंच बियाणं लागवड केल्यानंतर या बियाणावर हवामानाचा बदल होतो का?
0: हवामानातील असलेल्या विविध घटकांचा बियाणाच्या उगवण क्षमतेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जमिनीतील असलेली आर्द्रता, बियाणातील असलेली आर्द्रता तसेच या घटकांमुळे बीजांकुराची वाढ होणे तसेच त्याची त्याच्यातला जोम किंवा त्याच्यातली प्रतिकार क्षमता या सर्व बाबींचा या हवामानातील विविध घटकांचा परिणाम होत असतो.
1: मॅडम, बियाण्यांविषयी काही कायदा आणि सुधारणा आहेत का?
0: बियाणे कायदा 1966 मध्ये भारतामध्ये स्थापित करण्यात आला कारण भारतात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बियाणांची गुणवत्ता, प्रमाणीकरण, विक्रीचे नियमन करणारा हा मुख्य कायदा होता. या कायद्याचा उद्देश शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळवून देणे आणि बनावट प्रतीचे जे बियाणे आहे यांची विक्री रोखणे हा या मागचा प्रमुख उद्देश होता.
1: अच्छा.
0: या कायद्याद्वारे बियाणांची उगवण क्षमता व जनुकीय शुद्धता निश्चित केली जात होती. केंद्र सरकारने साधारण 2025 मध्ये एक विधेयक पारित केले. या अंतर्गत याच्यामध्ये काही नियमावली बनवली गेली आणि सीड सर्टिफिकेशन अंतर्गत साथी पोर्टल ह्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे याच्यामध्ये काही बदल करण्यात आले. तर साथी पोर्टल द्वारे आता QR कोडचा वापर करून आपण ज्या बियाणांच्या नोंदणीची सक्ती करण्यात आली, QR बियाणाचा मूळ स्रोत शोधण्यासाठी बियाणांच्या पाकिटावर QR जे टॅग आहे त्यावर QR कोड लावण्यात आले जेणेकरून बियाणाचा मूळ स्रोत कोणता आहे हे याच्या मार्फत सगळ्यांना माहीत होणं, जागरूकता निर्माण झाली. तसेच साथी पोर्टलमुळे जे बियाणे उत्पादन करणारे उत्पादक आहे, वितरक आहे आणि विक्रेत्यांची नोंदणी या पोर्टलद्वारे करण्यात आली.
1: मॅडम, बीज प्रमाणीकरण प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते?
0: मी आत्ताच ज्याप्रमाणे सांगितलं की साथी पोर्टल सीड सर्टिफिकेशन एजन्सी म्हणजे महाराष्ट्र राज्य

0: वीज प्रमाणीकरण यंत्रणा मुख्यालय अकोला यांच्या मार्फत ही प्रक्रिया राबवली जाते. आता नवीन ह्या पोर्टलद्वारे वीज प्रक्रियेमध्ये वीज उत्पादकाची नोंदणी या पोर्टलद्वारे केली जाते, किंवा जी संस्था आहेत जे वीज उत्पादक म्हणून काम करणार आहेत त्यांची नोंदणी अर्जासह याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने केली जाते. नंतर त्या पुढच्या टप्प्यामध्ये गेल्यावर जे प्रमाणीकरणचे क्षेत्रीय अधिकारी आहेत ते वीज उत्पादकाच्या शेतावर जाऊन तपासणी केली जाते. पिकाच्या विविध टप्प्यानुसार पेरणी, फुलोरा अवस्था, काढणी अवस्था या विविध पिकांच्या अवस्थेमध्ये पाहणी केली जाते आणि त्यामध्ये वाणांमध्ये आढळणारे भेसळयुक्त वाण यांचं विलगीकरणाच्या सूचना दिल्या जातात. तसेच विविध प्रकारांनुसार वेगवेगळ्या जातींसाठी विलगीकरणाचं अंतर जे असतं ते ठरलेलं असतं. तर त्या अंतरानुसार दुसऱ्या जातीच्या परागीकरणापासून बियाण्यांचं वाचवण्यासाठी या क्षेत्रामध्ये विलगीकरण केलं जातं आणि ते अंतर वेगवेगळे हे जे अंतर आहे ते स्थापित केलं जातं. तसेच ह्या बीज प्रमाणीकरण अंतर्गत तयार झाले जे बियाणे आहेत ते काढणी पश्चामध्ये प्रक्रिया आणि पॅकिंगसाठी संस्थांच्या किंवा बियाणे महामंडळ यांच्या बीज प्रक्रिया केंद्रावर पाठवले जाते. तर त्या ठिकाणी सुद्धा प्रामाणिकीकरणाची महत्त्वाची भूमिका असते. तर काढणी पश्चाचे बियाण्यांचं प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया त्याच्यावर करणं, त्याच्यावर नियंत्रण करणं, प्रक्रिया दरम्यान त्या जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटी याच्यावर निरीक्षण केले जातात आणि त्यानंतर सीड ट्रीटमेंट करून सदरचे बियाणे पॅकिंग आणि टॅगिंग करण्याच्या सगळ्या अवस्था ह्या बीज प्रक्रिया यंत्रणेमार्फत राबवल्या जातात.
1: अच्छा, बरं, बीज प्रमाणीकरणाचे नेमके फायदे कोणते आहेत?
0: बीज प्रमाणीकरणाचे फायदे हे मुख्यतः बियाणाची उच्च गुणवत्ता राखवणे, शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि शुद्ध वाणाचे बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे एक महत्वाचं उद्देश आहे. तसेच अधिक उत्पादन देणारे वाण बियाणे ज्याच्यामुळे उत्पादकता वाढते, शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य वाढते असे वाण उपलब्ध करणे. तसेच भेसळयुक्त जे बियाणे आहेत प्रमाणित बियाणांमध्ये भेसळयुक्त वाणांचा आळा घालणे आणि प्रमाण कमी करणे. तसेच रोगप्रतिकारक असे रोगमुक्त बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हे बीज प्रमाणीकरणाचे मुख्य उद्देश आहेत.
1: अच्छा मॅडम, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून काही अनुदान योजना आहेत?
0: महाराष्ट्र शासनामार्फत महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागामध्ये ऑनलाईन पद्धतीने जर शेतकऱ्यांनी अर्ज केला तर त्याद्वारे तर बियाण्यासाठी अनुदान उपलब्ध होते.
1: अच्छा,
0: यामध्ये विविध योजना आहे जशा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना, राष्ट्रीय कडधान्य योजना, कडधान्य आत्मनिर्भर अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य योजना. तर या योजनांमध्ये शेतकरी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटीमध्ये सहभागी होऊन 40 ते 50% अनुदानास पात्र होऊ शकतो.
1: अच्छा,
0: तर यासाठी शेतकऱ्यांना साधारणतः आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 उतारा अन हा आवश्यक असतो. पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या सगळ्या अर्जांची छाननी केली जाते आणि लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करून पात्र जे लाभार्थी असतील योजनेमध्ये आवश्यक त्या लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते.
1: अच्छा मॅडम, बियाणे खरेदी करत असताना नेमकी कोणती काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
0: मान्सूनची चाहूल लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू होते.
1: बरोबर,
0: तर बियाणे खरेदी करताना गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार बियाणे खरेदी करणे आवश्यक असते. यासाठी अधिकृत जे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी केली गेली पाहिजे. बनावट व भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून सही शिक्क्याच्या पावतीसह बियाणे खरेदी करणे आवश्यक आहे. ज्या पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशील जसे पीक, वाण, दर्जा, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, विक्रेत्याचे नाव व पत्ता नमूद असणे आवश्यक असते. तर अशी रोख पावती घेऊनच शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी केले पाहिजे. तसेच खरेदी केलेल्या बियाण्याचे जे पिशवी असेल, वेस्टर्न असेल ते किंवा त्यावरील टॅग असेल हे जपून ठेवणं जरुरी आहे. खरेदी केलेली पावती त्या पिशवीसह त्यातील आतील थोड्या प्रमाणात बियाणे जे की पिकाची काढणी होईपर्यंत हे जपून ठेवणं आवश्यक आहे. जेणेकरून बियाणे उगवण्याच्या प्रक्रियेमध्ये काही भेसळयुक्त शंका आल्यास पण शेतकरी त्याबाबत दावा करू शकतो.
1: अच्छा,
0: बियाणे उगवण्याच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतिम मुदत दिलेली असते तर ती सुद्धा तपासून घेणं आवश्यक असते.
1: अच्छा,
0: तसेच पाकिट खरेदी करताना ते पूर्णतः सीलबंद आहे का, मोहरबंद आहे का, जेणेकरून भेसळीची शंका होणार नाही याची खात्री करून घेणं आवश्यक असते.

0: नक्कीच, हे जे काही तुम्ही निकष सांगितले कीच आपले शेतकरी बांधव जे काही आहेत ते बनावट बियाण्यांपासून दूर राहतील आणि चांगले आणि दर्जेदार अशा बियाण्यांची निवड करतील. मॅडम, तुम्ही जे काही मुद्दे सांगितले, बीज प्रमाणीकरण असेल किंवा जे काही उगवण क्षमता असेल किंवा खरेदी करताना घ्यावयाची काळजी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही आता सांगितल्या, तर शेतकरी बांधवांना तुम्ही या कार्यक्रमातून जाता जाता काय सल्ला द्याल?
1: येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांनी उच्च प्रतीचे प्रमाणित बियाणे खरेदी करावे. पेरणी करण्यापूर्वी आपल्या जमिनीची माती परीक्षण करून त्याद्वारे निष्कर्ष काढले आहेत त्या प्रमाणात खतांचा वापर करावा. बी पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. तसेच त्यास बीजप्रक्रिया अवश्य करावी आणि बियाणे खरेदी करताना ज्या बाबी सांगितल्या तर खरेदी करताना त्या गोष्टींची काळजी घेऊन उत्तम दर्जेदार पीक येण्यासाठी चांगल्या प्रकारचे प्रमाणित बियाणे निवड करून आपले उत्पन्न भरघोस वाढवावे अशा मी शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊ इच्छिते.
0: नक्कीच मॅडम, आपण जे काही सांगितलं तर आमचे शेतकरी बांधव नक्कीच तुमच्या ह्या सल्ल्याचा उपयोग करून घेतील. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमातून आपण बियाण्याची निवड आणि गुणवत्ता याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेतलीत. योग्य आणि दर्जेदार बियाण्यांची निवड ही भरघोस उत्पादनाची पहिली पायरी असते. त्यामुळे प्रमाणित बियाण्यांचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज आहे. आजच्या या कार्यक्रमात मॅडम आपण आपल्या व्यस्त वेळेतून आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी धुळे आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: शेतकरी बंधूंनो, आताच आपण बियाण्यांची निवड आणि गुणवत्ता याविषयी जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणा धुळे येथील सहाय्यक कृषी अधिकारी दीपाली पाटील यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते सुमित सूर्यवंशी.

डिग्री सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं. हवेतील आर्द्रता सकाळी 65% तर दुपारी सापेक्ष आर्द्रता 46% इतकी नोंदवण्यात आली. वाऱ्याचा वेग ताशी 22 किलोमीटर वेगाने वाहील. शेतकरी बंधूंनो, याच हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आता ऐकूयात. संकलन आणि निवेदन केलंय वैशाली गिरास यांनी. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी. शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा संदेश याप्रमाणे. मान्सूनचा 80 ते 100 मिलीमीटर पाऊस आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी करण्याची घाई करू नये. भाजीपाला पिकांसाठी सल्ला याप्रमाणे. रोपांच्या मुळाभोवती पेंढा, सुका पालापाचोळा किंवा पिकांचा अवशेषांचा थर पसरावा. सेंद्रिय आच्छादनामुळे मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. फक्त पहाटे लवकर सकाळी किंवा संध्याकाळी उशिराच पाणी द्यावे. दुपारच्या वेळी पाणी देणे टाळावे, कारण पाणी मुळापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याची वाफ होते. शक्य असल्यास रोपांना सावलीची सोय करावी. शेडनेट किंवा इतर माध्यमांद्वारे सावली निर्माण करावी. शेतकरी बंधूंनो, खरीप नियोजन करत असताना पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरीवरंबे करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. नांगरणी, कुळवणी, जमिनीत सपाटीकरण आणि बांधबंदिस्ती यासारख्या पूर्व मशागतीची कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्यावीत. पिकांच्या मुळांचा पूर्ण विकास व्हावा आणि माती भुसभुशीत सच्छिद्र व्हावी यासाठी खोल नांगरणी करावी. मागील पिकांचे अवशेष कुजवावेत. तसेच शेतीतील कचरा आणि दगडधोंडे गोळा करून शेत स्वच्छ करावे. माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करावा. खरीप पिकांसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाण्यांची व्यवस्था करावी. पिकांच्या नियोजनाकरिता निविष्ठांची जुळवाजुळव करावी. खरीप पेरणी करीत असताना मान्सूनचा 80 ते 100 मिलीमीटर पाऊस आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी करू नये. खरीप पिकांच्या पेरणीकरता कमी कालावधीच्या वाणांना प्राधान्य द्यावे. तसेच आंतरपीक पद्धतीस प्राधान्य द्यावे. पावसाचे अपधवाद्वारे वाहून जाणारे पाणी शेततळ्यात साठवावे. पीक वाढीच्या अवस्थेमध्ये संरक्षित पाणी म्हणून ते वापरावे. शेतकरी बंधूंनो, पिकाची निवड करताना ती जमिनीच्या खोलीनुसार करावी. भारी जमिनीत कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची लागवड करावी. तर मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन अशा प्रकारची पिके घ्यावीत. तर हलक्या जमिनीत बाजरी, कुळीद, तीळ, कारळा, एरंडी या प्रकारची पिके घ्यावीत. शेतकरी बंधूंनो, ऊस पिकासाठी सल्ला याप्रमाणे. पूर्व मोसम पावसाच्या सुरुवातीस हुमणी आळी बाहेर निघण्यास सुरुवात करतात. हुमणी आळीच्या भुंग्याचा वावर हा प्रामुख्याने संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान जास्त दिसून येतो. त्याकरता एकरी एक प्रकाश साफळा संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान लावावा. पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सल्ला याप्रमाणे. प्राण्यांना सावलीत ठेवा आणि त्यांना पिण्यासाठी भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्या. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत त्यांच्याकडून कोणतीही कष्टाची कामे करून घेऊ नका. त्यांना हिरवा चारा, बायपास प्रोटीन आणि फॅट पूरक आहार, खनिज मिश्रण आणि मीठ द्या. तसेच त्यांना फक्त सकाळ संध्याकाळच्या थंड वातावरणातच चरण्यासाठी बाहेर न्या. गोठ्याच्या छतावर गवताचे सुके पेंडे टाका. तसेच गोठ्याचे तापमान कमी करण्यासाठी भिंतींना पांढरा रंग द्या किंवा शेणमाती. शेतकरी बंधूंनो, पुन्हा भेटूयात पुढील किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्यात येत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश। महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप

0: स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाज कार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के टी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला. कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला. महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कला क्षेत्रातली पद्मश्री मिळाली. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एनटीएफ आपण उभा करतो आहोत, त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे एनटीएफ मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेजिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे

माने एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत असे आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्तीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट के मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एल मध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडात टोरंटो इथं 4:30 गट एल मधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना DR कॉंगोशी होईल. भारत अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्ध जहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्ध नौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2ऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.